सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौदिनांक 7 आषाढ शके 1948 28 जून 2026 पहाटेचे 5:56 होत आहेत. आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी शिल्पा देशपांडे आपलं स्वागत करते. प्रारंभ करूया मंगल ध्वनीनं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खा यांचं सनई वादन आपण ऐकलं. राग होता प्रभात. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: समाचार हमारे दिल्ली केंद्र से थोड़ी ही देर में रिले करेंगे.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ। प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
9: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ। प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
10: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
11: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया। हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत। अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे। श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे। दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये। कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11 ते 12 या दरम्यान। कार्यक्रमाचं प्रसारण होईल 12 ते 1 दरम्यान। दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706। संवादक असतील कैलास शिंदे। हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानू, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात 11 ते 12 दरम्यान। कार्यक्रम हॅलो आपकी पसंत।

0: केलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत। जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी। पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया।

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:45 आणि 14 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33.
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घुडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घुडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 27वा श्लोक. कर्म कसं होतं, कर्माचं कर्तृत्व कोणाकडे आहे आणि अज्ञानाचं लक्षण कोणतं याचा विचार या श्लोकात केलेला आहे. मी करता हा या श्लोकाचा विचार आहे. साधारणपणे मनुष्य अहम म्हणजे मी करता आहे असं समजतो, पण तत्वदृष्टीने विचार केला तर तो करता नाही हे सिद्ध होतं हे विशद करणारा हा श्लोक आहे. अर्थात सर्व जेवढं काही कर्म होतं तेवढंही प्रकृतीच्या त्रिगुणांकडून होत असतं, पण अहंकाराने विचारशून्य झालेला पुरुष त्या कर्माचा आपल्याला करता समजतो. गीता तत्व मंजिरी या ग्रंथात लोकमान्यांचे शिष्य जसं करंदीकर यांनी या श्लोकाविषयी स्वतःची भूमिका सांगताना म्हटलंय, जे कर्म तुला करायचंय ते निर्लेप कर्मशास्त्र होय. कर्माचा लेप आपल्याला न लागण्याला प्रकृती आणि प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्व रजतमादी गुण हेच कर्मासाठी जबाबदार आहेत. आत्म्याशी त्यांचा संबंध नाही. आत्माच याचा कर्ता मानणं हा अहंकारयुक्त मूर्ख

हा सारा खेळ प्रकृतीचा आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. गीता रहस्यकार लोकमान्य टिळक या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात, प्रकृती निराळी आणि आत्मा निराळा. प्रकृती किंवा माया सर्व काही करते, आत्मा काही करत नाही. आणि हे ज्यांनी ओळखलं तोच ज्ञानी झाला, त्याला कर्माचा बंध पडत नाही. माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय, देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. तैसे शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. अरे अर्जुना, आपण जर दुसऱ्यांचा भार किंवा ओझ आपल्या डोक्यावर घेतलं तर आपल्याला भार नाही का होणार? जी काही पापपुण्य होतात ती प्रकृतीकडून होतात, पण मूर्ख लोक अविचारांनी ती मी केली असं म्हणतात. खरं तर त्रिगुणांच्या प्रेरणेनी सगळी कर्म होतात, पण अहंकारांनी मोहित झालेला जीवात्मा मीच करता आहे असं समजतो. पण हे अर्जुना, गुण आणि कर्म ही दोन्हीही आत्म्यापासून वेगळी आहेत असं जाणणारा तत्वज्ञ हा गुणांचा परस्पर चाललेला खेळ आहे असं लक्षात घेऊन त्यात आसक्त होत नाही. आता कर्माचे काही प्रकार समजून घेऊया. सत्कर्म, सत्वगुणाच्या आधिक्यानी केलेलं कर्म. मध्यम कर्म, रजोगुणाच्या आधिक्यानी केलेलं कर्म. ते पुण्यरूप नसतं, पापरूप असतं. निषिद्ध कर्म, ते तमोगुणाच्या आधिक्यानी केलेलं कर्म. आणि कर्मभोग म्हणजे सुखदुःख मला असं ज्ञान होणं. भगवंत अर्जुनाला सांगतायत की मी करता, माझ्यामुळे हे सगळं होत आहे हा विचार तू करूच नकोस. समोर आपल्या स्वजनांना पाहून युद्धभूमीवर त्यांचा वध करणं हे त्याला पाप वाटतं आणि तो स्वतःच कर्माचं कर्तेपण घेतो. स्वजनांचा मोह, शोक आणि व्याकुळ अवस्था यामुळे कर्तेपणाच्या परिणामाला तो घाबरतो. भगवंत अर्जुनाला सांगतात, फळाची अपेक्षा न करता कर्म करून कर्माचा आनंद घ्यावा. बुद्धी स्थिर आणि आत्मनिष्ठ ठेवावी. इंद्रियांचा संयम असावा. फलाशा रहित कर्मानी चित्तशुद्धी होते, बुद्धीचा निश्चय होतो. आणि म्हणून कर्म करताना ते ईश्वरासाठी, ईश्वरी इच्छेने करून त्याचं फळ त्यालाच अर्पण केलं तर कर्तेपण निर्माण होत नाही. कार्यक्षमतेने आणि कुशलतेने काम करताना चित्त परमात्म्याच्या अनुसंधानात असावं. कर्तेपणा, भोगतेपणा, अनुकूल प्रतिकूल विचार यापासून स्वतःला वेगळं करून आत्म्याशी एकरूप असावं. भगवंताच्या कृपेशिवाय झाडाचं पानही हलत नाही या निश्चयाने कर्म करावं. चित्तवृत्ती प्रभूकडे वळवली तर चित्त निधिध्यासात कर्म करतं. अर्जुनाने आशा, ममता, संताप याचा त्याग करून युद्ध हे स्वधर्माला स्मरून करावं याचं स्मरण भगवंत करून देतात. कुंभाराला माती तुडवावीच लागते, पण त्यातून निर्माण होणारे घट अनेकांना उपयोगी पडतात. संत तुकारामांना भजनानी देव भेटला, पण त्यांनी भजन सोडलं नाही. म्हणून कर्म पारमार्थिक जीवनाचा पाया आहे आणि कळसही आहे. कर्म करून धर्माचं पालन होतं आणि कर्माला सहजता येणं हा कळस असतो. धनुष्यबाण टाकलेला अर्जुन मी देह आणि ते माझे या मोहबंधनात अडकला होता. हे बंधन अज्ञानामुळे होतं, पण गीतेच्या अखेरीस हे बंधन तुटतं आणि तो करिष्ये वचनं तव असं म्हणतो. करिष्येमध्ये कर्म होतच, पण ज्ञानोत्तर कर्म हे अर्जुनाला मुक्त करणारं होतं. सहजम कर्म कौंतेय या गीता वचनात सहजत आहे. जन्माबरोबर कर्म प्राप्त होतच. लहान मूल हातपाय हलवतं, मातेचं दूध पितं हे सहज कर्म असतं. ही त्याची सहजता अहंकारामुळे पुढे राहत नाही. तापवणं, झिजवणं, जाळणं ही कामं अग्नी करतो, त्याचा तो धर्म आहे. यमधर्म जन्म मृत्यू चक्राचा समतोल सांभाळतो, कारण तो त्याचा धर्म आहे. यात शोक कोणीच करत नाही, कारण ते विहित कर्म आणि सहज कर्म असतं. हाच भाव विनोबा भावे गीतायतून सांगताना म्हणतात, कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे, अहंकार बळे मूढ करता मी हेची घेत असे. समजा एखादी इमारत बांधायला घेतली तर त्यासाठी विटा, सिमेंट, वाळू, दगड, सळई अशा अनेक गोष्टी लागतात. त्याबरोबर सुतार, लोहार, गवंडी, अभियंता, वास्तुविशारद असे अनेक जण काम करत असतात. या सर्व साहित्याचा उपयोग करून आणि सर्वांचे एकत्रित परिश्रम होऊन ती इमारत उभी राहते. या कशात जरी काही न्यून राहिलं, उणीव राहिली, तर काम पूर्ण होत नाही. अशा स्थितीत मी या कार्याचा करता आहे असं कोणी म्हणू शकेल का?

प्रत्येकाचं योगदान नक्की आहे, पण कोणी एकच याचा करता नाही. हे सर्व काही निमित्ताने या कामाशी जोडलेले असतात. तसंच प्रकृतीच्या गुणांकडून हे कार्य घडत असतं. निमित्त मात्रम भवसव्यसाची असं भगवंत म्हणतात. कर्तेपण सोडून तू निमित्त मात्र हो. तुझ्याशिवाय हे युद्ध होणार नाही हे जरी खरं असलं तरी हे युद्ध म्हणजे तू नव्हेस. सोनार दागिने बनवतात, नंतर त्यांचं नाव देखील दागिन्यांवर नसतं. ते काही काळापुरते त्या दागिन्यांचे कर्ते असतात, ते निमित्त मात्र असतात. समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप. साधक संजीवनी या ग्रंथात स्वामी रामसुखदास महाराज यांनी छान उदाहरणाद्वारे या श्लोकाचा आशय स्पष्ट केलाय. ज्याप्रमाणे समुद्र वाचून लाटेचं स्वतःचं कोणतं स्वतंत्र अस्तित्व नसतं, त्याप्रमाणेच संसारा वाचून शरीराचं स्वतःचं कोणतंच अस्तित्व नाही. परंतु अहंकाराने मोहित झालेला मनुष्य जेव्हा शरीराला मी मानतो तेव्हा त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कामना उत्पन्न होतात. मला सर्व काही गोष्टी मिळाव्यात, लोकांनी मला चांगलं समजावं, माझा मान सन्मान करावा इत्यादी. त्याचं याकडे लक्ष जात नाही की शरीराला आपलं स्वरूप समजून तो आधीच बांधला गेलेला असतो आणि निर्माण होणाऱ्या कामनांमुळे ते बंधन अधिकच वाढत जातं. आजच्या संदर्भात हा श्लोक मानवी स्वभावातला अहंकार या दुर्गुणावर प्रहार करणार आहे. मी एवढं केलं म्हणून मला बाजूला ठेवून हे काम होणार नाही असं मी माझ्यामुळे मीच या अहंकाराने भरलेल्या दर्पोक्ती आपण ऐकतो, कदाचित आपण बोलतोही, पण आपण हे विसरतो की आपण फक्त एक माध्यम आहोत. आपलं हृदय श्वास यावर आपलं काहीही नियंत्रण नाही. हे एखाद्या क्षणी या क्रियांमध्ये बाधा येते आणि ठोका चुकतो तेव्हाच लक्षात येतं. आपण फक्त एक माध्यम आहोत, करता करविता तोच आहे हे आपण विसरतो आणि मी पणा मिरवतो. प्रत्येक गोष्ट कोणीतरी आपल्याकडून करवून घेतो आहे, त्याची इच्छा आहे म्हणून हे सगळं घडतंय. हे वास्तव कळून ज्या दिवशी मी पणा सोडून त्याला शरण जाऊ तेव्हाच मनावरचा अनावश्यक ताण गळून पडेल आणि मनाला अनोखी शांतता लाभेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमा

0: पडावे अशीच कलाकुसर.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजता आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.

भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्यानंतर. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी सहक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक, विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथे खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या AI केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्यपूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांद्याचा दर प्रति क्विंटल 3,000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1,000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात

0: माध्यमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे 3ही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथे दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. TET परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: जेव्हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल याच्याकरता जे भीती असते, अप्रेन्शन असतं, त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचा आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांचं कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे पेशंट नेव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अगरवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथे एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पातूर घाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस

0: पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आता ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उत्तरार्ध.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजतायत। प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: संपर्क 89 39 30 41 42।
4: या देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, हे गाणं आहे 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या बहारो की सपने या चित्रपटातलं. आज आपण याच चित्रपटाबद्दल बोलणार आहोत बर का. या गीताचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीत आर डी बर्मन यांचं आणि स्वर अर्थातच स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा. या चित्रपटातली सगळी गीतं ही मजरू सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि गीतांना संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. खरं तर चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला तो अपयशी ठरला, कारण चित्रपटाचा शेवट हा नायिकाच्या मृत्यूने होतो अशा दुःखद घटनेने केला होता. यावर प्रेक्षकांच्या खूपच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी चित्रपटाचा शेवट बदलण्याचा निर्णय घेतला, तो रिशूट केला आणि शेवट सुखद केला. खरं तर बहारो के सपने हा राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा एक क्लासिक चित्रपट. पण असं म्हणतात मंडळी की राजेश खन्ना यांचा हा दुसराच चित्रपट असल्याने आणि त्यावेळी आशा पारेख ही आधीच सुपरस्टार असल्याने राजेश खन्ना सेटवर थोडेसे बुजल्या बुजल्यासारखे होते. पण तरीही अभिनयात मात्र त्यांनी या गोष्टीची झलक कुठेही जाणवू दिली नाही. चित्रपटाच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला अजून सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांची

0: आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आपण बोलतोय बहारू के सपने या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आता ऐकलं ते गायलं होतं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी, तर संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. खरं तर हा चित्रपट सुरुवातीला विजय आनंद दिग्दर्शित करणार होते, पण काही गैरसमजुतींमुळे नासिर हुसेन यांनी स्वतःच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटात गीताच्या भूमिकेसाठी मुख्य नायिका म्हणून नंदा यांना विचारण्यात आलं होतं आणि त्या भूमिकेसाठी ग्लॅमर विरहित लुक आवश्यक होता. नंदा यांना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी हा चित्रपट नाकारला. या चित्रपटातलं अजून एक क्लासिक गाणं म्हणजे क्या जानू सजन होती है क्या गम की शाम. लता दीदींच्या आवाजातलं हे गाणं म्हणजे त्यावेळेसची एक प्रचंड मोठी कामगिरी होती बरं का, कारण त्यावेळी मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान भारतात आलेलं नव्हतं. तेव्हा आर डी बर्मन यांनी टेप रेकॉर्डरचं इरेझर हेड तोडून गाणं रेकॉर्ड केलं, त्यामुळे लता दीदींच्या पहिल्या आवाजावरच दुसरा व्होकल ट्रॅक रेकॉर्ड करणं शक्य झालं आणि त्यातूनच निर्मिती झाली या अप्रतिम गाण्याची. मग आता ऐकूयात लता दीदींच्या स्वरातलं तेज गाणं ज्याला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. आणि चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:40 होत आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: श्रोत्यांनो नमस्कार। विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत। गुड मॉर्निंग विक्रम।
4: गुड मॉर्निंग चित्रा। श्रोत्यांनो नमस्कार।
3: विक्रम, आजची जी केस आहे, या मुलाचं वय आहे 20 वर्ष, अक्षय याचं नाव आहे। yes. आणि त्याची आई हा रेडिओ कार्यक्रम आपला नेहमी ऐकायची आणि त्या अक्षयला घेऊन तुझ्याकडे आला। तो आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगला, तो हॉस्टेलवरती राहतो आणि 2-3 वर्षात त्याचं 15 किलो वजन वाढलंय। आता त्याचं वजन 92 किलो आहे।
4: आता अक्षय सारख्या केसेस भरपूर आजकाल मी बघतो। अक्षयचा ऍक्च्युअली फिटनेस हा चांगला होता आणि त्याचं वजन 68-70 दरम्यान होतं, जे त्याच्या उंची करता अत्यंत परफेक्ट होतं। त्याच्यानंतर काय होतं की ज्युनियर कॉलेज संपतं आणि मग सिनियर कॉलेजला जेव्हा ग्रॅज्युएशनला व्यक्ती ऍडमिशन घेते आणि तेव्हा जर का हॉस्टेलवरती असेल तर ऑफकोर्स आई वडिलांना प्रचंड मुलांची काळजी असते, तर त्यामुळे त्यांचा पॉकेट मनी चालू होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेसिकली मुलं बाहेर खाण्याचं प्रमाण मुलांचं हे प्रचंड वाढतं। अक्षयच्या बाबतीत एक्झॅक्टली सिमिलर केस होती। त्याला मी विचारलं की तू किती वेळा कॉलेजच्या मेसमध्ये खातोस, तर तो म्हणला की आठवड्यात नाही, 1-2 मी कॉलेजच्या मेसमध्ये खातो, बाकीचं सगळं जेवण माझं बाहेरच असतं। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याचा व्यायाम हा कम्प्लिटली थांबला। कॉलेजमध्ये चालून जेवढा केवढा व्यायाम त्याचा होत असेल त्यालाच तो व्यायाम तेवढा, जो आधी 12वीपर्यंत रोज फुटबॉल असायचं, त्यानंतर कॉलेजच्या टीम मध्ये असल्यामुळे फुटबॉलच्या ट्रेनिंगमध्ये होणारे एक्सरसाइजेस ते असायचे, त्याच्यानंतर घरचं खायचा आणि वेळच्या वेळेस झोपायचा आणि या सगळ्या चारही गोष्टी तो जेव्हा इंजिनिअरिंगला जॉईन झाला तेव्हा सगळ्या गेल्या। म्हणजे काय तर तो कम्प्लीट बाहेरचं खायला लागला, व्यायाम पूर्ण बंद झाला आणि हॉस्टेलमध्ये राहायला लागल्यानंतर मुलं 1-2 शिवाय तर मला वाटत नाही कुठली मुलं झोपतात, त्यामुळे झोपही बोंबली होती आणि त्यामुळे त्याचं वजन झपाट्याने वाढलं होतं। म्हणजे जे 68-70 वजन त्याचं असायचं ते गेल्या 2 वर्षामध्ये 95 kg, म्हणजे महिन्याला 1 किलो वाढलं असं म्हणायला देखील हरकत नाही। आणि त्यामुळे त्याच्या आई वडिलांना त्याची चिंता लागली होती वाढत्या वजनाची आणि त्यामुळे ते आपल्याकडे घेऊन आले।
3: तू काय काय सांगितलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा। प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे। विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही। ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32-500। ब्रेकवर जाण्यापूर्वी विक्रम आपण केस डिस्कस करतोय अक्षयची, हॉस्टेलवर राहतोय सेकंड इयर इंजिनिअरिंगला।
4: बरोबर आहे। तर आता अक्षय जेव्हा माझ्याकडे आला, आता इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर मी मगाशी ब्रेकवरती जायच्या आधी म्हणलं तसं ही केस फक्त अक्षयची नाहीये, त्या वयोगटातल्या सगळ्याच मुला मुलींची आहे ही। जेव्हा वयवर्ष 15 ते 25 या वयोगटातली व्यक्ती माझ्याकडे येते आणि वजन कमी करायचंय किंवा हेल्थ सुधारायची जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मी त्यांना हा एक नेहमी प्रश्न विचारतो की तुम्हाला आई वडील घेऊन आलेले आहेत का, तुम्हाला वजन कमी व्हावं असं वाटतंय किंवा आपली हेल्थ सुधारावी किंवा आपली स्किन टोन सुधारावा किंवा आपण चांगलं दिसावं, हे तुमचं तुम्हाला वाटतं आहे का, तुम्हाला आई वडील घेऊन आले? आता आई वडील घेऊन आले असतील तर ती मुलं काही पाळणार नाहीत, त्यामुळे काही उपयोग नाही। पण अक्षयच्या बाबतीत असं झालं की तो म्हणला की नाही, मला स्वतःहून असं वाटतं की वजन कमी करायचं आहे आणि माझा 2 वर्ष अलीकडे फिटनेस अत्यंत चांगला होता, तर त्यामुळे त्याला मी समजावून सांगितलं की 2-3 गोष्टी म्हटलं तुला करायला लागतील। मॅक्सिमम तुला 11-11 झोपावंच लागेल आणि तेव्हा झोप येण्याकरता तुला पहिले 7 उठणं चालू करायला लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे मेसमध्ये व्यवस्थित जी पोळी भाजी मिळते तीच तुला खावी लागेल दुपारी आणि रात्री, म्हणजे तुला बाहेरचं जे खाणं आहे ते तुला कम्प्लिटली बंद करायला लागेल। आणि तिसरी गोष्ट मी त्याला सांगितली की सिम्पल साधे तुझ्या हॉस्टेलच्या रूम मध्ये करता येतील असे काही एक्सरसाइजेस मी तुला देणार आहे, जे 1 तासामध्ये संपतील ते तुला रेग्युलरली करायला लागतील आणि पहिल्याच आठवड्यात जेव्हा तुझं 1 किलो वजन कमी झालेलं तुला दिसेल तेव्हा तुला जे काय मी सांगतोय त्यावरती कॉन्फिडन्स पण येईल आणि तू इन्स्पायर्ड पण होशील आणि तू सेल्फ मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो ते ट्रिगर होईल आणि तू ते करत जाशील। तर तो त्यांनी अग्री केलं, जसं मी त्याला सांगितलं होतं तसं पहिल्या 15 दिवसात त्याचं 2 किलो वजन कमी झालं आणि त्यानंतर तो ते फॉलो करत गेला। आज आपण त्याचा रिझल्ट बघितला, 5 महिने तर आज त्याचं 16 किलोनी वजन कमी झालेलं आहे। आज तो 92 वरून 76 वरती तर आत्ताच आलेला आहे आणि आता जे काही थोडंसं वजन पुढे कमी व्हायचं उरलंय ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं होऊन जाईल।
3: याचबरोबर इथं थांबूयात श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न

0: वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा 9011325500 9011132500 9011132500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत उद्या सुद्धा गप्पा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड के हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
6: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
7: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
8: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
9: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
9: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
10: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
11: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय. तरुण भारत वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
10: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
11: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

0: सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात शांता शेळके यांचं बालगीत आपण ऐकलं. श्रीरामचंद्र यांचं संगीत होतं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: 7:50 आणि 12 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला PNG आणि त्यानंतर 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारचे येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत.
3: बर.
5: म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते.
3: बर.
5: तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
3: डिझाईन
5: असतं त्याला, एक जेनेरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहन माळेचा जर आपण एक विचार केला तर मोहन माळेमध्ये साधारणपणे 15-17 ग्रॅम पर्यंत मोहन माळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
3: एक पदरी,
5: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली. मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदकं असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15-17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा 1-1 मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120-125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते 1-1 मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून 1-1 मणी घेऊन मग काहीतरी 1-2 वर्षामध्ये ते एक माळ किंवा तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत. आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
3: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
5: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
3: बर. सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15-17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
5: आता आजच्या भावानी म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
3: धरूया,
5: तर त्या भावानी जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000च्या आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000-2,60,000. 14%-16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते. तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35 हजार रुपयाची मजुरी आणि GST असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
3: अंदाजे.
5: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे

0: 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
1: हो, म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो.
0: येस.
1: मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगी आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचं असेल आणि गुंतवणुकीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर काय काळजी घेणं अपेक्षित आहे गुंतवणूकदारांनी, याबद्दल आज बोलूयात.
2: गुंतवणुकीचा यशाचा मार्ग सक्सेसफुल इन्व्हेस्टर म्हणजेच अगदी सोप्या भाषेत ध्येय आधारित गुंतवणूक, गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग, याच्यावर फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे गुंतवणूक कशासाठी करायची आहे, पैसा वाढवण्यासाठी करायची आहे की माझे काही गोल्स आहेत त्याच्या अनुषंगाने मला गुंतवणूक करायची हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे, जिकरीचं आहे असं मी म्हणेल. म्हणजे फक्त पैसा वाढवणं हा गोल असू शकतो ना, पण फक्त त्या रॅट रेस मध्ये न राहता मला मुलांची उच्च शिक्षण करायची आहेत, स्वतःचं घर घ्यायचंय, किंवा मला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचंय, वर्ल्ड टूरचं प्लॅनिंग करायचंय, माझं मूल मोठं झाल्यानंतर त्याला एक स्टार्टअप ओपन करायचं आहे त्याचं प्लॅनिंग मला करायचंय. सो असे व्हरायटी ऑफ गोल हे आयुष्यात असू शकतात आणि ते गोल फिक्स असतील किंवा ते गोल कुठेतरी लिहिलेले असतील तर त्यावर आधारित गुंतवणूक, त्या प्रत्येक गोलसाठी सेपरेट गुंतवणूक होणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपल्याला सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचंय. मग आता सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनताना आपल्याला स्वतःमध्ये एक डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे. बघा, आता डिसिप्लिन आपण म्हणतो ना की आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, सकाळी योग्य पद्धतीने आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे, योग्य आहार रेग्युलरली घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपलं शरीर डिसिप्लिन शरीर आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच जेव्हा गुंतवणुकीचा विचार होतो आणि यश प्राप्तीचा विचार होतो तेव्हा आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायचंय आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा सोपा मार्ग ऑटोमेशन म्हणजे सोप्या भाषेत सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, शिस्तबद्ध गुंतवणूक. तेव्हा तुम्ही बाजाराच्या मानसिकतेपासून स्वतःला दूर ठेवता, म्हणजे बाजार वर जाणारे बाजार खाली येणारे याचा कुठेही विचार न करता ऑटोमेशन मोडमध्ये आपली SIP चालू असते जी आपल्या ध्येयाशी निगडीत असते आणि म्हणूनच आपल्या गुंतवणुकीला योग्य पद्धतीने यशप्राप्ती आपण करू शकतो, सक्सेसफुल इन्व्हेस्टर आपण बनू शकतो.
1: अगदी. या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:16 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमधून प्रवास केला. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याच्या अपेक्षेनं प्रवास केल्यानं प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं म्हणत यात्रेकरूंनी पुष्टी केलेल्या प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरू करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. मंत्रालयानं यात्रेकरूंना यात्रेला जाण्यापूर्वी त्यांचे वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत असल्याचं पडताळून पाहण्याचंही आवाहन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या दोन्ही महापुरुषांचं कार्य एकाच काळात परस्पर पूरक असून हा शिवसमर्थ योग समजून घेण्यासाठी अभ्यास, विवेक आणि भावना या सर्व गोष्टी आवश्यक आहेत असं मत समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. गीता धर्म मंडळ आणि समर्थ व्यासपीठ यांच्याद्वारे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल शिवसमर्थ योग या विषयावर सज्जनगड इथल्या श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी व्याख्यान देताना बोलत होते. या कार्यक्रमाला गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर मुकुंद दातार, समर्थ व्यासपीठचे सुहास क्षीरसागर, डॉक्टर राम साठे आदी मान्यवर उपस्थित होते. या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव करणारा पोवाडा यावेळी ओंकार नेलेकर यांनी सादर केला. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर आकाश ढगाळ होऊन पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड बिझिल अँड बिल्डिंग पुणे.

0: नव्या मान्सून ची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
1: एपिल्स,
2: नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स,
1: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात यानंतरची रचना संत जनाबाई यांची, आशा भोसले यांचा स्वर, वसंत प्रभू यांचं संगीत।

0: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी.

0: बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
0: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भक्तरचना. रचना स्वरबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकडे.

0: संहिता नियमाने अटी लागू.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
0: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात शांताबाई जोशी यांची भक्तिरचना, गोविंद पोवळे यांचं संगीत.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची रचना आपण ऐकली. मधुकर पाठक यांचं संगीत होतं. आणि याचबरोबर लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:30 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
3: इंटरनेट बँकिंग,
2: मोबाईल बँकिंग,
3: व्हॉट्सअप बँकिंग,
2: ई KYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
2: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: ಎಸ್ಎಫ್ಪಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್. ಕ್ರಿಸೆಂಟ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಗುಂತವಣೂಕ ಈ ಬಾಜಾರಾತಿಲ್ ಜೋಖಮಿಚಾ ಅಧೀನ ಆಹೆ. ಸರ್ವ ಯೋಜನಾ ಸಂಬಂಧಿತ ಕಾಗದಪತ್ರೆ ಕಾಳಜಿಪೂರ್ವಕ ವಾಚಾವಿ.
1: ಅವ ಸಕಾಳಿ ಸಕಾಳಿ ಮೀ ಛಾನ್ ಚಹಾ ಕೆಲಾಯ ತೋ ಘ್ಯಾಯಚಾ ತೋ ತುಮ್ಹೀ ದರವಾಜ್ಯಾಕಡೆ ಕಾಯ ಪಾಹತಾಯ?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
5: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
6: संपर्क 9689911240.
5: 9689911240.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोतेहो नमस्कार. द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजलीमध्ये मी शिल्पा देशपांडे आपलं स्वागत करते. फुलं फुलोऱ्याला यावे तशी आलीस वनात, ओठी आंब्याचा मोहर तुझ्या कोकिळ वनात, असे आपल्या कवितेला म्हणणारे ग. दि. माडगुळकर. म्हणूनच त्यांचे शब्द आणि शब्द जपून ठेवावेसे वाटतात.
9: शब्द जुळून वाचिते तुझ्या मना, शब्द

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: हर घर में एक ही बात, एक ही नाम गूंजेगा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आपण ऐकत आहात द कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। कार्यक्रमात ऐकूया ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची रचना, सुधीर फडके यांचं संगीत आणि चित्रपट आहे सौभाग्य।

0: नंदाचा कान्हा लंगडा असं लडिवापणे म्हणताना गदिमा याच नंदाच्या पोराला काय म्हणतात बघा.
1: बारा घरच्या तरुणी बारा
2: दिसत बरं का?

0: डोळा चुकवून काढशील पळा, तुला घेरील वानर दळाग, तुला घेरील वानर दळाग.
1: वानर अरे जा, याच बोलणं सप्प गुळवणी, काय ऐकता तुम्ही गौळणी, ठेवा मस्त.

आणि आता ऐकूया गदी माणसं प्रेमगीत आराम हराम आहे या चित्रपटातलं आशा भोसले यांचा स्वर, सुधीर फडके यांचं संगीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911140.
1: 9689911240.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंतराव देशपांडे आणि ललिता फडके यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गाणं. वंशाचा दिवा या चित्रपटातलं हे गाणं आहे.
5: बाजारला जाते हजाऊ द्या, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या. दही इका याने ते घेऊ द्या, दही इका याने ते घेऊ द्या. रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या, रंगू बाजारला जाते.

0: मला जाते जाऊ द्या दही इकाय ते घेऊ द्या रंग बाजारला जाते जाऊ द्या
1: रंग ओळख है मी कोण रंग ओळख है मी कोण
0: माझ्या पायात ना पैंजण मी पायात पायात खेळ

अंगाशी आली तरी आम्ही सांगत होतो हो केली सत्ता अंगाशी आली लाज रंगोची माझ्या माणसं काय होणार

0: आणि याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथल्या भारतीय दूतावासानं कृषी आणि अपेडा प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, वाणिज्य विभाग आणि ड्युपॉन्ट सर्कल व्यवसाय सुधारणा जिल्हा यांच्या सहकार्यानं वार्षिक आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात हापूस, केशर, दशहरी, लंगडा आणि बंगनपल्ली यासारख्या लोकप्रिय भारतीय आंब्यांच्या जाती प्रदर्शित करण्यात आल्या. वॉशिंग्टनच्या लोकप्रिय ड्युपॉन्ट सर्कलमध्ये वार्षिक आंबा महोत्सवात भारतीय आंब्यांची चव घेण्यासाठी शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या आणि अनेकांनी अमेरिकेत उत्तम प्रतीच्या भारतीय आंब्यांच्या जाती अधिक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली. अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की हा महोत्सव गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढला आहे आणि एक वार्षिक आकर्षण बनला आहे. भारत जगातील आंब्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश असून अलीकडच्या वर्षात अपेडा आणि मान्यताप्राप्त किरणोत्सर्ग सुविधांच्या माध्यमातून अमेरिकेला होणारी निर्यात सातत्यानं वाढत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सरिस्का व्याघ्र प्रकल्पात वाघांचं पुनर्वसन पूर्ण झाल्याच्या निमित्तानं देशातल्या जनतेचं आणि निसर्गप्रेमींचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमावरील एका संदेशात यादव यांनी नमूद केलं की सरिस्कामध्ये एकेकाळी वाघ पूर्णपणे नामशेष झाले होते, तिथं आता 53 वाघ वास्तव्यास आहेत. भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅलिफोर्नियातल्या टायटन जिम इथं सुरू असलेल्या अमेरिका खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. एका चुरशीच्या उपांत्य सामन्यात श्रीकांतनं जपानच्या युदाई ओकिमोतोचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वलस्थानी असलेल्या श्रीकांतनं उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपैच्या लियाओ झोफूचा पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा रोनक चौहान चायनीज तैपैच्या सुली यांगशी भिडणार असून यामुळं अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडू समोरासमोर येण्याची शक्यता कायम आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणीमध्ये आपलं स्वागत. मी निरांजनातील वात, माझ्या देवापाशी जळते हासत देव घरात, मी निरांजनाची वात. श्रोते हो, काही जणांचं आयुष्य हे निरांजनातल्या वातीसारखं असतं, एखादा कार्यानं झपाटून आणि लेखणीनं उजळून टाकणारं. आजची लेखणी अशा दोन प्रसिद्धी परांगमुख कवींची. सुरुवातीला बोलूया ज्यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिनही आजचाच 28 जूनचा. भालचंद्र गजानन खांडेकर, कवी, गीतकार, पाली भाषेचे अभ्यासक, साहित्यकार. त्यांची गाणी जरी मोजकीच असली तरी त्यांचा महत्त्वाचा असा लेखन प्रवास आपल्याकडून सुटू नये हाच उद्देश. एकीकडे प्रेमाचा उत्कट भाव, तर अन्यायाविरुद्धची चीड आणि त्याच उत्कटतेनं भक्तीचा रंगही त्यांनी टिपला. कसा ते बघूया या भक्तिरचनेतून.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर

0: लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे.
1: संपर्क 02-0670-29-100.
2: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र रात्र जागली होतीस. बाळंतपणात तर जितकी माझ्या

0: बिबट्याच्या फोडाप्रमाणे झपल होतस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र रात्र जागली होतीस. बाळंतपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
1: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888 57 66 66.

0: बॅड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आपण ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात, अशी लेखणी. श्रोते हो, काही गीतकार काळाच्या ओघात पुसट होतील की काय अशा साहित्यिक शंकेच्या वेळी त्यांनी कोरून ठेवलेली शब्दलिपीच त्यांच्या लेखनाचं अस्तित्व पुन्हा एकदा ठळक करते. बालचंद्र खांडेकर यांचे चंद्रप्रकाश आणि गंधसमीर हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. प्रेमातील विविध भावछटांचं उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितेतून दिसून येतेच, पण दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते. श्लोक केकावली, संजीवनी या काव्याची, तसेच संगीत एकच प्याला, संगीत शारदा या नाटकांची संहिता संपादनही त्यांनी केली. सहज भाव टिपताना त्यातला कवित्वाचा रसही ते जपतात. ऐका कसे ते या गाण्यात. स्वर आहे गोविंद पोवळे यांचा.

तुमच्या करण्यासाठी सेवा, प्राणाहुतीही माझी देवा, प्रकाशपूजन माझे घ्या हे जे प्राणाप्राणात, अशा अर्पित भावनेंनी भालचंद्र खांडेकर यांनी लेखन केलं. मराठी भाषेच्या प्रेमाबरोबरच पाली भाषेचाही अभ्यास केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष होते. भालचंद्र खांडेकर यांनी पाली भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आयुष्यभर मोठा लढा दिला. पाली प्राध्यापक परिषद स्थापन करून पाली भाषेचे संवर्धनही केलं. संत चोखामेळा, अभंगवाणी यांसारख्या संत साहित्याचं संपादन त्यांनी केलं. त्यांच्या नावे भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जातो, तोही ज्येष्ठ मुद्रित शोधकांसाठी. भालचंद्र खांडेकर यांची साहित्यसेवा याचं स्मरण आपल्या सगळ्यांना झालंच पाहिजे, कारण ही साहित्यसेवा त्यांच्या मनातील भाव होता. जो सहज भाव त्यांच्या मनात उमटे ते त्यांच्या लेखणीतून झरत असे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: सुनंदा सोहनी यांच्या स्वरात भालचंद्र खांडेकर यांची रचना आपण ऐकली. श्रोतेहो, कविवर्य भालचंद्र खांडेकर यांची मर्यादित पण उपलब्ध गाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. या भालचंद्रांचा चंद्रप्रकाश मालवला 28 जून 1990 रोजी. भालचंद्र खांडेकर यांच्या स्मृतीस आपण अभिवादन करूया एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: बॅड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोते हो, कविवर्य भालचंद्र खांडेकर यांचा जन्म 28 जूनचा, आणि त्यांच्यासारखेच प्रसिद्धी परांगमुख कवी म्हणजे कवी बी, त्यांचाही जन्म जून महिन्यातलाच, 1 जून 1872 मलकापूरचा. नारायण मुरलीधर गुप्ते हे त्यांचं मूळ नाव. ट ला ट, री ला री, जन म्हणे काव्य करणारी, उणीव रसिकांचीच खरी आज भासते परोपरी, असे परखडपणे सांगणारे कवी बी यांनी मोजकंच लिहिलं, म्हणजे अगदी 49 कविता लिहिल्या, पण त्यांचं लेखन चिंतनशील, अल्पाक्षरी आणि अध्यात्मस्पर्शी होते. त्यांची पहिली कविता प्रणय पत्रिका 1891 साली करमणूक मासिकात छापून आली. 1911 वेडेगाणे कवितेने रसिकांचे लक्ष वेधले गेले. फुलांची ओंजळ 1934 साली हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्यातील प्रतिभाशील कवित्व वाचकांपर्यंत पोचलं. गाई पाण्यावर हे वात्सल्यगान एका वडिलांनी आपल्या लेकीसाठी म्हटलंय, ऐकूया.

आणि कवींच्या आधीही ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला भेटली आणि नंतर ती प्रचंड लोकप्रिय ठरली. ती ही कविता साफा बोलेना.

0: कवी बी आणि कविवर्य भालचंद्र खांडेकर या दोघांच्याही लेखणीस शतशः नमन. एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. धन्यवाद.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुणे आय केअर.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ

0: नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर एकच प्याला या नाटकातलं पद ऐकूया, कुमार गंधर्व यांच्या स्वरात.

कार्यक्रमात यानंतर एक होता म्हातारा या नाटकातलं पद ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात, मोग रांगणेकर यांची पदरचना मास्टर कृष्णाराव यांचं संगीत.

0: पुना आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाणी डोळे.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मास्टर दामले यांच्या स्वरात अप्पासाहेब टिपणीस यांची पदरचना.

ಮನಹೋಸ ಪ್ರಣಯ ಸುಖ ವಿಧಾತ ಮಧುಕ.

0: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे, आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो, तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2543-1705 आणि 2543-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस. धमाल, मस्ती, मजा, गाणी, गोष्टी, गप्पा, मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला, छोट्या दोस्तांच्या सहभागानी नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
1: आणि याबरोबरच पुन्हा आयकेअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
2: पुन्हा आयकेअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठच आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. राज्यातल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी आज रविवारी 28 जूनला आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. बूथवर येऊ न शकलेल्या बालकांचे शहरी भागात पुढील 5 दिवस आणि ग्रामीण भागात पुढील 3 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गृहफेटीद्वारे लसीकरण करण्यात येईल. तसंच प्रवासात असलेल्या बालकांसाठी फिरतं पथक आणि रात्रपाळीच्या विशेष पथकांमार्फतही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाचड इथं उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी राज्य शासनानं सुमारे 80 एकर जागा संपादित केली असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मान्यता देऊन निधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे. ते काल रायगडावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या राज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते. रायगड किल्ल्यावरील सखल भागातल्या भिंती, तटबंदी आणि पडझड झालेल्या ऐतिहासिक संरचनांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, जेणेकरून संवर्धनाची कामं वेगानं पूर्ण होतील अशी विनंतीही त्यांनी केली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:50.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.

0: Read all scheme related documents carefully.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
5: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार मॅडम.
5: आपण बघत होतो की अबॅकस मध्ये जी मुलं क्लासला जॉईन करतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये, शाळेमध्ये, अकॅडमिक्स मध्ये खूप फायदा होतोय, आणि याबद्दलचे काही इंटरव्ह्यूज, काही अभिप्राय आपण ऐकलेले आहेत मुलांचे पण पालकांचे पण. आजही तसे काही अभिप्राय आम्हाला ऐकायला आवडतील, कोणाबद्दल सांगाल?
6: हो नक्कीच. आपण आता आपले पुण्यामध्ये सुद्धा एपिसोड प्रसिद्ध होत आहेत, तर पुण्यामधीलच विद्यार्थी आणि पालक यांची प्रतिक्रिया आपण आता ऐकूया.
5: नक्कीच.
7: हॅलो एव्हरीवन, माय नेम इज स्वर्णिका अँड आय एम स्टडिंग इन क्लास 6. ऍक्च्युली आय एम स्टडिंग इन सक्सेस अबॅकस, विच हेल्प टू इम्प्रूव्ह माय लॉजिकल थिंकिंग अँड मॅथ्स. इट ऑल्सो हेल्प मी इन माय अकॅडमिक्स. माय टीचर्स नेम इज अर्चना मॅम. शी टीचर्स अस टू वेल सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह अवर मॅथ्स, अँड इट हेल्प अस इन improving our logical thinking too. I will recommend my friends, those who want to improve their maths, to join Success Abacus. It is in Akordi Nigdi. Thank you.
5: श्रोते हो, स्वर्णिकाचा हा स्वअनुभव आपण ऐकला. अजून कुठल्या पालकांची प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही ऐकवणार आहात सर?
6: आता पुण्यामधील एक आपले पालक नमिता मॅडम यांची आपण प्रतिक्रिया ऐकूया.
8: मेरा नाम नमिता मिहिर पालीवाल है. मेरी बेटी सक्सेस एबेकस में थर्ड लेवल पे है. जब से मैंने सक्सेस एबेकस में इसे इंट्रोड्यूस किया है तब से उसके मैथ्स में काफ़ी इम्प्रूवमेंट है. वो बाहर मार्केट में भी कहीं जाती है तो मैथ्स को ही कैलकुलेट करती रहती है, और घर में भी इवन कुछ खेल खेल में भी उसके ग्रैंड पेरेंट्स को, पेरेंट्स के साथ बोलती है. इससे उसे यहाँ पर मैंने एडमिशन लिया है, उसके मैथ्स में काफ़ी इम्प्रूवमेंट है. पहले वो नहीं कर पाती थी और पहले उसके मिस्टेक्स भी काफ़ी होते थे, लेकिन अभी वो पूरा टाइम इसमें ही रहती है, लगी रहती है कि वो सारे न्यूमेरिकल नंबर्स को कैलकुलेट करती रहती है. और जब से यहाँ पर क्लास में है उसके स्टडी में भी काफ़ी इम्प्रूवमेंट है. क्लास की वजह से वो बोलना भी काफ़ी सीखी है. पहले बच्चों के साथ मिक्स नहीं होती थी, अभी शेयर करती है, मिक्स होती है, और यहाँ के एक्टिविटीज़ को भी बहुत इंजॉय करती है. मैं सभी पेरेंट्स से ये रिक्वेस्ट करती हूँ कि एक बार सक्सेस अबेकस का डेमो क्लास लेना चाहिए. अगर आपको वो पसंद आता है तो आपने वो क्लास ज्वाइन करनी चाहिए, जिससे कि बच्चों के आगे के फ्यूचर में इम्प्रूवमेंट होगा. और मैथ्स की वजह से आगे बहुत कॉम्पिटिटिव एग्जाम्स में भी बच्चों को दिक्कत आता है. अगर अभी से हम उस चीज़ के लिए बच्चों को डेवलप करेंगे तो आगे जाके बहुत कुछ उन्हें हेल्प होगा. तो आप सभी ज़रूर एक बार विजिट कीजिए, और बच्चों के लिए इस चीज़ को एक बार सभी लोगों से रिक्वेस्ट है कि सभी लोगों ने वो क्लास एक बार तो भी अटेंड करनी चाहिए.
5: श्रोते हो, बघितलं किती फायदा होतो या अबॅकसचा मुलांना, हे आपण खुद्द मुलांकडनं आणि त्यांच्या पालकांकडनं सुद्धा जाणून घेतलेलं आहे. याच प्रकारे तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, त्यांना पाढेपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, शिवाय स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुमच्या मुलांना आजच जॉईन करा सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासला. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11, 88 88 56 00 11, 8888 56 00 11. पाटील सर, अजून कुठल्या विद्यार्थ्याबद्दल तुम्हाला सांगावंस वाटतंय का?
6: आमच्या सातार मधील हर्षवर्धन देशमुख हा विद्यार्थी आहे. तर त्यांनी माझ्याकडे मला आठवते दुसरीत असताना अबॅकसचा क्लास जॉईन केला होता. त्यानंतर त्यांनी सैनी स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवलं. त्याचबरोबर त्यांनी गणितामध्ये 30 सेकंदामध्ये 6 पाढे करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याचबरोबर त्यांनी सीबीएसई 10th मध्ये मॅथ्स मध्ये 100 out of 100 मार्क्स मिळवले आहेत. तो सध्या पुण्यात 11th 12th ची स्टडी करतो आणि नुकतंच 12वीचा IIT चा माझ्या मते जे ऍडव्हान्सचा निकाल लागला आणि त्यामध्ये त्यांनी 99.96% मार्क मिळवलेले आहेत.
5: तेव्हा श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासला आजच घाला. क्लासेस

0: साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11 88 86 56 00 11 8888 5600 11. पुन्हा भेटूयात. सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे, या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे

0: स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी, असा काही पेशंट असतात का?
1: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, ह्याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर DLCO म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होतो. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते.
0: अच्छा.
1: पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
0: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
1: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. त्याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे, म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
0: अच्छा.
1: श्रोते हो, ILD किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो. आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
0: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टर शर्मिला कामठे मॅडम आहेत आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारायला. डॉक्टर शर्मिला मॅडम नमस्कार.
4: नमस्ते मॅडम.
0: स्त्रियांमध्ये विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतात ज्याबद्दल आपण नेहमी गप्पा मारत असतो. आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे की स्त्रियांमध्ये सुद्धा

0: मूळव्याध किंवा पाईल्सचा त्रास आणि फिशर हे दोन्ही त्रास दिसतात, तर यामागे मूळ कारण काय असतात, याची लक्षणं काय दिसतात, या सगळ्याबद्दल आज तुम्ही सांगा ना
1: मॅडम. आत्ताच्या आपण काळामध्ये म्हणू शकतो स्त्रियांमध्ये मूळव्याध आणि फिशरचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. मूळव्याध आणि फिशर होण्याचं मूळ कारण जे आहे बद्धकोष्ठता. पण बद्धकोष्ठता होते कधी? मोस्टली स्त्रियांमध्ये बद्धकोष्ठता होण्याचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी.
0: अच्छा.
1: आणि लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे ज्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, सतत एका जागी बसून राहणं. ज्या स्त्रिया आय टी हब मधल्या स्त्रिया असतील किंवा ज्यांचं खूप सतत बसून काम आहे, अशा स्त्रियांमध्ये कॉन्स्टिपेशन होऊन भगंदर, फिशर आणि पाईल्स यांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं.
0: अच्छा. म्हणजे इथेही पुन्हा तोच रोल आहे आपल्या लाईफस्टाईलचा, की आपण काय खातोय, कसं राहतोय आणि आपलं काम काय प्रकारचं आहे, त्यामुळे हे सगळे व्याधी होऊ शकतात.
1: येस. आता याच्यामध्ये फरक, फिशर आणि मूळव्याध याच्यामध्ये काय फरक आहे?
0: अच्छा.
1: फिशर म्हणजे काय? शौचास कडक होऊन शौचाच्या जागी जखम होणे, याला मराठीमध्ये परिकर्तिका असंही म्हटलं जातं.
0: बर.
1: जशी ओठ जसे फाटतात तशी शौचाच्या जागी जखम होते. याच्यामध्ये दोन टाईप्स असतात, एक अॅक्यूट फिशर आणि क्रॉनिक फिशर. अॅक्यूट फिशर हे छोटीशी जखम होते आणि ते शौचास कडक होऊन नुकतीच जखम झालेली असते. अॅक्यूट फिशर हे गोळ्या औषधाने बरं होतं. पण जर ते क्रॉनिक फिशर असेल, याच्यामध्ये जी जखम असते ती अगदी डीप गेलेली असते, हे जे क्रॉनिक फिशर आहे हे गोळ्या औषधाने बरे होत नाही, याच्यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो किंवा स्पिंक्ट्रेक्टॉमी म्हणून जी ट्रीटमेंट आहे ती आपण क्रॉनिक फिशर साठी करू शकतो. मूळव्याध, मूळव्याध म्हणजे काय? बद्धकोष्ठतेमुळे शौचाच्या जागी ज्या नसा असतात त्या फुगून मूळव्याध तयार होतात. याची लक्षणं काय असतात? तर ब्लीडिंग होणं. ब्लीडिंग म्हणजे त्याचं प्रमाण ड्रॉप मध्येही असू शकतो किंवा एक चमचा, दोन चमचे असेही ब्लीडिंग होऊ शकतं.
0: अच्छा. अशी लक्षणं घेऊन जेव्हा पेशंट येतात डॉक्टरकडे, तेव्हा मुळात आधी किती लवकर डॉक्टरांकडे जायला पाहिजे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय.
1: जसं मी आता तुम्हाला सांगितलं, जर ते अॅक्यूट स्टेज मध्ये असेल तर ते गोळ्या औषधांनी बरं होऊ शकतं. पण जर तो फिशर खूपच त्रासदायक होत असेल, आग होणं, टोचल्यासारखं वाटणं, बसताना खूप त्रास होणं, याच्यामध्ये अगदी पेशंट मेंटली पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातो. अशा केसेसमध्ये गोळ्या औषधाने ट्रीटमेंट न घेता त्यासाठी वेळेच लेझर ट्रीटमेंट किंवा स्पिंक्टरट्रॉमी याच्यासारखे उपचार घेणं हे अगदी योग्य राहणार आहे.
0: अच्छा. डॉक्टर शर्मिला मॅडम, तुम्ही सांगताय स्त्रियांमधील मूळव्याध आणि फिशर याबद्दल, आता यासाठी तपासणी कोणती करावी लागते?
1: मॅडम, याच्यासाठी दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते, त्याला व्हिडिओ रेक्टोस्कोपी म्हणतात. दुर्बिणीद्वारे तपासणी करून त्याचं योग्य निदान केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर काय उपचार करता येतील याचा सल्ला देतो.
0: अच्छा. आता यात पुन्हा महत्वाचा प्रश्न येतो स्त्रियांच्या बाबतीत, विशेषतः की ज्यांना घर, नोकरी सगळं सांभाळायचं असतं, त्यांना वेळेचा खूप प्रश्न असतो. तर मग वेळ कशी, उपचारांसाठी लागणारा वेळ या बाबतीत काय सांगाल?
1: फिशर आणि पाईल्स याच्यासाठी जर ट्रीटमेंट असेल, फिशरची जी ट्रीटमेंट आहे मॅडम ती अगदी कमी वेळाची ट्रीटमेंट आहे. याच्यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो. यामध्ये स्त्रियांचा प्रश्न असतो नंतरनं किती वेळ थांबायला लागेल किंवा नंतरनं काही पथ्य पाळायला लागतील, तर आपण लेझर ट्रीटमेंटमध्ये पेशंटला ऍडमिट व्हायची गरज नाहीये. पेशंट एका दिवसामध्ये घरी जाऊ शकतो. आणि राहिला नंतरचा प्रश्न की त्रास किती होईल, लेझर ट्रीटमेंट केल्यानंतर जो त्रास आहे तो अगदी कमी प्रमाणामध्ये असत. दुसऱ्या दिवसापासून ज्या लेडीज आहे फिशरच्या ट्रीटमेंट नंतरनं त्या स्वतःची दैनंदिन रुटीन कामं हे करू शकतात.
0: ओके.
1: फक्त काही प्रमाणात जी जड कामं आहेत ती करू शकत नाहीत.
0: पण म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कामावरती रुजू होता येतं, ऍडमिट होण्याची गरज पडत नाही.
1: येस.
0: मुळात वा. श्रोते हो, मूळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 185, 88 886 185, 888-666-185. यानंतर पुन्हा म्हणजे मूळव्याध असेल किंवा फिशर असेल या सगळ्यामध्ये पुन्हा पथ्य पाळावी लागतात का, किंवा हे तुम्ही जसं म्हणाल?
1: नाही मॅडम, लोकांना तोच प्रश्न असतो, किती दिवस पथ्य पाळायची, हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं काही नाहीये. पेशंट अगदी पथ्य पाळायचे पण ते खूप नाही, पण एक पहिले 10 दिवस पेशंटनी जसं तिखट खाणं, जे नॉनव्हेज आहे

0: नॉनव्हेज, मैद्याचे पदार्थ, असे काही पदार्थ आहे, किंवा हिरवी मिरची आपण म्हणू शकतो, तळलेले पदार्थ, असे जे आहे जे बाधक आहेत मूळव्याधासाठी, असे पदार्थ टाळायला लागतील. पहिले 10 दिवस पेशंटनी हे पदार्थ खाणे नाही, पण एकदा पेशंट पूर्णपणे बरा झाला त्याच्यानंतर तो सगळं काही खाऊ शकतो.
1: अच्छा. डॉक्टर शर्मिला मॅडम, अजून एक प्रश्न या बाबतीत असा असतो, बऱ्याच पेशंटना असा समज असतो की मूळव्याधीचं किंवा फिशरचं काही ऑपरेशन झालं, लेझर झालं समजा, तर नंतर त्याच्यावरचा कंट्रोल जातो असं एक गैरसमजूत आहे बहुतेक, त्याबद्दल सांगा
0: मॅडम. तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला, कारण ज्यावेळी एखादा पेशंट जातो डॉक्टरांकडे त्यावेळेस त्याचं चेकिंग वगैरे सगळं झालं, त्याला ऍडवाईस केल्यानंतर त्याचा त्याच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो किंवा त्याच्यामध्ये भीती असते, मी ट्रीटमेंट करू का नको करू. ट्रीटमेंट केल्यानंतर, कारण हा एक कॉमन मीथ आहे की मी ऑपरेशन केलं किंवा मी ट्रीटमेंट करून घेतली याच्यासाठी तर माझा शौचावरचा कंट्रोल जाईल. मॅडम, पूर्वीपेक्षा आता खूप आधुनिक टेक्निक्स आलेले आहेत, आधुनिक ट्रीटमेंट आलेले आहेत. अशा या ट्रीटमेंटमुळे जी मनातली भीती आहे ती सगळ्यांनी, म्हणजे ज्यांना खरंच मूळव्याधाचा खूप त्रास आहे, जी लोक मूळव्याधाने त्रस्त आहेत आणि मनामध्ये ही भीती आहे की मी ही ट्रीटमेंट केल्यानंतर माझा कंट्रोल जाईल, तर ती मनामधनं भीती काढून टाका. आणि असं काही नाही, आत्ताच्या ज्या आधुनिक स्काय ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये शौचावर कंट्रोल जाणे हा प्रकार बिलकुल होत नाही. त्यामुळे जे रुग्ण अगदी त्रस्त आहेत मूळव्याधाने, त्यांनी वेळीच ट्रीटमेंट अंगावर न काढता याची वेळीच ट्रीटमेंट ही करून घ्या.
1: नक्कीच. म्हणजे कुठलीही लक्षणं दिसली तरी आधी तज्ज्ञांना दाखवणं आणि वेळीच उपचार करणं हे खूप महत्वाचं.
0: येस मॅडम.
1: डॉक्टर शर्मिला मॅडम, खूप छान गप्पा तुम्ही आज आमच्याशी मारल्यात, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मूळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा, यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 888 66 185, 88 888 66 185, 888 666 185. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या डॉक्टर शर्मिला कामठे मॅडम होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: नेहा, छान झालं ना कुलदेवीचं दर्शन?
3: छान झालं, पण मला अजिबात वाटलं नव्हतं आई मी एवढ्या लांबचा प्रवास करू शकेन. आई, तुम्हाला कसं कळलं मला काय त्रास होतोय ते?
2: अगो, बरेच दिवस बघत होते तुला, तू अवघडून बसत होतीस, पोट साफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेत होतीस, त्यावरून ओळखलं, पण तू काही बोलायला तयार नाहीस.
3: कसं बोलणार, अवघड जागेचं दुखणं.
2: अगं, मूळव्याधीबद्दल बोलायला कसला ग संकोच, वेळेत डॉक्टरांकडे गेली असतीस ना तर एवढा त्रास झाला नसता.
3: खरंय आई, तुम्ही ज्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात त्यांनी पण मला संकोच वाटू नये म्हणून लेडी डॉक्टरना बोलवून घेतलं. मग मी सगळं सांगितलं त्यांना मला काय काय त्रास होतोय ते. आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर अक्षरशः 2 दिवसात फरक पडला बर का.
2: चला, आता बरं वाटतंय ना.
3: हो आई, तुमच्यामुळे. हा, वडिलांची कधी अशा गोष्टींवर बोलले नाही. आणि माझी आई तर
2: ए, मग मी कोण आहे? आजपासून अहो आई नाही, ए आई म्हणायचं. ह, अगं, कारण तू माझी फक्त सून नाही, लेख सुद्धा आहेस
3: आई.
2: सून असो की मुलगी, दोघी आपल्याच ना. अशी अवघड जागेची दुखणी त्यांना खूप त्रास देतात, तेव्हा संकोच बाजूला ठेवून त्यांच्याशी बोला आणि लवकर उपचार सुरू करा.
3: हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक, मूळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 888 66 185, 888 666 185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन मुंबई.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:21 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: सफाई भी, शॉपिंग भी। एक किलो शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान।
1: तो ऐसा बोलो ना,
0: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब?
0: मम्मी मैं तो
2: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
8: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची। श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
5: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात या नंतरचं गाणं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातलं हे गाणं आहे। श्रीरंग गोडबोले यांची शब्दरचना, अविनाश विश्वजीत यांचं संगीत।

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम मोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोते हो, आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:35 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम युटिलिटी विंडोज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
2: काय मग माधवराव, आपल्या रिटायरमेंटचा आज पहिला दिवस आहे, पुढील आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे आपलं?
3: तू म्हणजे अगदी टीव्ही अँकरच्या थाटात मला प्रश्न विचारतेस.
2: ओ पण सांगा ना, काय करायचं ठरवलंय तुम्ही?
3: काय नाही ग, अगं गेली 35 वर्ष खूप धावपळ झाली. हे घर बांधलं, निखिलचं उच्च शिक्षण केलं, आता उरलेलं आयुष्य मस्त शांततेत घालवणार.
2: खरंच खूप मेहनत घेतली तुम्ही. आपला निखिल सुद्धा सेटल झालाय आता, पण तरीही काहीतरी प्लॅन असणारच हा तुमचा.
3: आहे तर. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी राहूनच गेल्या करायच्या. एक म्हणजे पुल वपू यांचा भरपूर साहित्य खजिना मनसोक्त लुटायचा मला, आणि भीमसेनजी, वसंतराव, किशोरी आमोणकर यांच्या संगीत सागरात यथेच्छ डुंबायचंय.
4: पण बाबा, या घरात तुम्ही शांततेनं वाचन आणि म्युझिकचा आनंद कसा घेणार याचा काही विचार केलाय का तुम्ही? आपलं घर मेन रोडवर, रोड फेसिंग, रोड टच, आणि तेही ग्राउंड फ्लोअरवर. सकाळी 5:30 ते रात्री 11:30 पर्यंत फुल ट्रॅफिक.
3: हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे मी आणि माझ्या

0: हॉबीज यामध्ये या गोंगाटाचा अडथळा आहे तर
1: पिताश्री जब तक आपका ये होनहार बेटा आपके साथ है दुनिया की कोई भी ताकत तुम्हाला वाचण्यापासून किंवा म्युझिक ऐकण्यापासून दूर नाही ठेवू शकत.
2: तू काय करणार आहेस या आवाजाचं?
1: माझं ऐका, मी आपल्या घरातील सर्व खिडक्या युटिलिटी विंडोजच्या करायचं ठरवलंय.
3: युटिलिटी विंडोज?
2: अरे आपल्या घराला आहेत की विंडोज, नवीन विंडोज लावून काय जादू होणार आहे?
1: होय माते, आम्ही आमच्या दिव्य शक्तीने आणि युटिलिटी विंडोजच्या मदतीने जादूच करणार आहोत. तर आई बाबा ऐका, 15 दिवसांपूर्वीच मी माझ्या ऑफिसची कलीग देविकाकडे गेलो होतो. तिचं घर तर रेल्वे लाईनला लागूनच आहे. दिवस रात्र पॅसेंजर ट्रेन, हेवी ड्युटी गुड्स ट्रेनचे कर्कश आवाज, हॉरिबल आहे अगदी. पण मागल्या महिन्यातच त्यांनी साऊंड प्रूफ, हीट प्रूफ, डस्ट प्रूफ आणि वॉटर प्रूफ युटिलिटी विंडोज बसवून घेतल्या सर्व घराला, आणि घर पूर्णपणे साऊंड प्रूफ झालंय तिचं.
0: मला सांग बरं ह्या युटिलिटी विंडोज बद्दल.
1: त्यापेक्षा मी असं करू का, तिच्याकडून आत्ताच युटिलिटी विंडोजचा नंबरच मागून घेतो. येस, झालंय. हा, आलाय नंबर 7745077177. आई, तू आपल्यासाठी मस्त काहीतरी खायला कर बरं, मी तोवर त्यांना फोन करतो.
4: हॅलो, गुड मॉर्निंग, युटिलिटी विंडोज.
1: मी निखिल केळकर बोलतोय, मला जरा तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती हवी आहे.
4: सर, माहिती तर मी देतोच, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या.
1: ओ, मग कधी येऊ एक्सपिरियन्स सेंटरला तुमच्या?
4: तुम्ही दिवसभरात कधीही येऊ शकता सर.
1: मग आम्ही पोहोचतोच.
4: यू आर मोस्ट वेलकम.
1: आई, झालाय का नाश्ता तयार? लवकर कर, आपण आत्ताच जाऊया युटिलिटी विंडोजच्या एक्सपिरियन्स सेंटरला.
2: चल बाबा, बघू काय ते युटिलिटी विंडोजचं प्रकरण.
1: हॅलो, मी निखिल केळकर.
4: निखिल सर, वेलकम टू युटिलिटी विंडोज. आपण काय घेणार, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक?
0: आपण आधी युटिलिटी विंडोजचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया.
4: ओके सर.
1: आता पहा, आपण संध्याकाळी 5 वाजता पूर्ण ट्रॅफिक असताना, सोबतच मेट्रो लाईनचे काम सुरू असताना युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक बघूया.
4: आणि आता मी ही विंडो उघडतो.
2: बापरे, केवढा आवाज,
0: केवढा गोंगाट.
4: आणि आता मी ही विंडो क्लोज करतो.
2: युटिलिटी विंडोज म्हणजे खरंच जादू आहे. हा जादू.
4: थँक्यू अंकल, थँक्यू आंटी.
1: मग आमच्या घरी कधी येत आहे मेजरमेंट आणि इतर गोष्टी बघायला?
4: 1-2 दिवसातच येतो सर, साईट विजिट करायला.
1: पण मला सांगा, आमच्या घरच्या सगळ्या विंडोज वेगवेगळ्या साईज आणि शेप मध्ये आहेत. एका विंडोला तर आर्च आहे.
4: सर, काळजीच करू नका. राऊंड शेप विंडोज, हेक्सागोनल विंडोज, एल शेप विंडोज, विदाउट कॉलम व्हर्टिकल स्लाइडिंग विंडोज, स्टॉप ऍट युअर चॉईस विंडोज, एवढंच काय तर अनइवन शेपच्या हेरिटेज बिल्डिंग साठी पण युटिलिटी विंडोजने विंडोज तयार केले आहेत. सोबत 250 कलर शेड ऑप्शन्स, म्हणजे आतून घरातल्या वॉल्सला मॅचिंग आणि बाहेरून बिल्डिंगच्या कलरला मॅचिंग कलर्सचे ऑप्शन सुद्धा आपण देतो. आणि क्वालिटी बद्दल बोलायचं तर खिडक्यांचे रोलर्स, बेअरिंग लॉक प्रोफाईल आणि इतर सर्व महत्वाच्या पार्ट्सचं उत्पादन आपण इन हाऊस करत असल्याने क्वालिटीची 100% गॅरंटी आहे.
0: चला, म्हणजे आता युटिलिटी विंडोज मुळे माझं रिटायर्ड लाईफ मस्त आनंदात जाणार. थँक्स निखिल,
1: थँक्स फॉर द एक्सलंट प्रोडक्ट अँड नाईस डेमॉन्स्ट्रेशन.
2: आपल्याला त्रासदायक असलेल्या सर्व आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला अवश्य भेट द्या. फोन 77450 77177 77450 77177.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
6: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टॉटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20.
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोत्या हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वेगवेगळ्या विषयांवरती आपण या मनमोकळ्या गप्पा मारत असतो. आज आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: पाणी हा महत्वाचा विषय आणि पाणी साठवण्याची जागा ती त्याची स्वच्छता

0: किंवा पाण्याच्या टाकीची स्वच्छता याबद्दल तुम्ही आमच्याशी गप्पा मारत असता. आजही तोच विषय आपण घेणार आहोत गप्पांमध्ये. आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता पावसाळ्याच्या तोंडावर आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पाणी जिथं साठवलं जातं त्या टाकीची स्वच्छता नेमकी कशी ठेवायची किंवा त्याची काळजी का घ्यायची आहे, त्याला काय काय होऊ शकतात अपाय, ह्या सगळ्याबद्दल सांगा ना.
1: काय होऊ शकतो आता जर तुम्ही म्हणालात पावसाळा आता आपल्या तोंडावर आहे आणि आपल्याला स्वच्छता जर करायची असेल तर ज्या वेगवेगळ्या टँक्स ज्या बांधवलेल्या असतात तुम्ही बघाल तर काही सेंटेक्सच्या टँक्स असतात, काही सिमेंटच्या असतात. नॉर्मली अंडरग्राऊंड टाक्या या सिमेंटच्या बांधवलेल्या असतात आणि बऱ्याच सोसायट्या जुन्या असतात किंवा नवीनही म्हणा तुम्ही, आजूबाजूला झाडं असतात, मोठमोठेले वृक्ष असतात. तर काय होतं, हे जे वृक्ष असतात त्याची मुळं जी असतात काही काही टाक्यांकडे जर दुर्लक्ष झालं असेल तर ते मुळं तुम्ही पाहिले तर ती त्या टाकीच्या आतमध्ये उतरलेली असतात,
0: ती पाण्याच्या दिशेने वाढून
1: ते आत गेलेली असतात. आणि काय होतं, बऱ्याच ठिकाणी सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात त्यामुळे खालची टाकी आपण नुसती असं झाकण उघडून बघतो आणि आपल्याला या गोष्टी दिसत नाहीत. आणि वरच्या टाकीचं तर म्हणजे काही प्रश्नच येत नाही कारण वर एवढा चढून असं कोणी जाऊन आपली टाकी बघत नसतो. तर काही या ज्या स्पेशलाइज्ड एजन्सीजना जर तुम्ही इन्स्पेक्शनसाठी किंवा स्वच्छ करायला बोलवलं तर ते जेव्हा रिकामे करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही जी मुळं आहेत पिंपळाच्या झाडाची म्हणा, वडाच्या झाडाची किंवा कुठल्याही झाडाची मुळं ही आत शिरलेली असतात आणि त्याच्यामुळे काय होतं त्या टाकीमध्ये क्रॅक्स निर्माण झालेले असतात आणि त्या क्रॅक्स मधून ते पाणी लिकेज व्हायला लागतं, सुरुवात होते. आणि मग आपल्या नॉर्मल माणसाला हे लक्षात येत नाही की अरे पाणी तर आपण चढवतोय, आपली टाकी पण मोठी आहे, मग आपल्याला पाणी का पुरत नाही, मग कोणी जास्त वापरतंय का, अशी चर्चा सुरू होते. पण तसं नसून ते जर तुम्ही नीट त्या त्या संस्थेकडनं स्वच्छता करून घेतली तर ती माणसं तुम्हाला सांगू शकतात ना की अरे तुमच्या टाकीमध्ये लिकेज आहे किंवा वॉटर प्रूफिंगला आली आहे किंवा सिमेंटची टाकी असेल तर त्याचे पापुद्रे निघत आहे, सिंटेक्सची टँक असेल तर कधी कधी त्याला क्रॅक्स येतात जुनी असेल तर ती रिप्लेस करावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी ते पाहतात ना जेव्हा येतात तेव्हा. आता काही काही वरच्या टाक्या असतात त्याची झाकणं उडून जातात कारण वादळी पाऊस होतो आणि वारा खूप सुटतो तेव्हा ती झाकणं तुटतात फुटतात आणि मग माहीत नसतं आपल्याला की अरे वरती टाकीचं काय झालंय, मग त्याच्यात एखादं खार पडू शकते, एखादा पक्षी पडू शकतो आणि मग बऱ्याच दिवसांनी ते कुजल्यानंतर त्याच्यात आळ्या झाल्यानंतर आपल्याला पाण्याला जेव्हा वास यायला लागतो किंवा नळातनं अशा आळ्या यायला लागतात तेव्हा लक्षात येतं की अरे हे असं काय व्हायला लागलंय आणि आपल्याकडे तर सगळं आपण व्यवस्थित केलंय. पण तसं नाहीये, तिथे माणसं जर आली व्यवस्थित वेळेवर तर ते सांगू शकतात की अरे त्या टाकीला झाकणच नाहीये, त्याच्यात कबूतर पडलंय किंवा त्याच्यात उंदीर पडलाय, घूस पडले, काय असेल ते सांगतात, ते पाहतात आणि मग ते स्वच्छ करून देतात. तर ही वेळ येऊ नये याच्यासाठी तुम्ही सतत ती टाकी 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी स्वच्छ करून घेत चला, ते महत्वाचं आहे.
0: अच्छा, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय, याबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे. पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320 आमची वेबसाईट www.baputservices.com. तुम्ही आता म्हणालात तसं की पाण्याच्या टाक्या ह्या कॉमन टाक्या ज्या असतात त्या बऱ्याचदा सिमेंटच्या असतात,
1: बरोबर,
0: त्या जमिनी खाली असतात, तर तिथे काय काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीनं ते पाणी अशुद्ध होतं,
1: बरोबर. आता काय होतं, आपल्याला हळूहळू सगळीकडेच पुणे शहरामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी येतच असं नाही, काही ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणी जरी आलं तर ते कमी दाबांनी येतं आणि ते पुरेसं होत नाही. म्हणून आपण काय करतो, बोर असतो आपल्याकडे, आपण बोरचं पाणी वापरायला लागतो. तर बोरचं पाणी जेव्हा आपण वापरतो आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात, हार्ड वॉटर म्हणतो त्याला आपण. तर त्याच्यामुळे काय होतं की पाईप ज्या असतात, पाईपलाईन्स असतात, त्या बरेच जुन्या सोसायट्या म्हणा किंवा नवीन सोसायट्या, त्याच्यामुळे ना ते सेडिमेंट्स असे साठायला लागतात किंवा त्या गंजायला लागतात, गंज चढायला लागतो आणि ते पाण्याच्या आतलं गंज पाण्यामध्ये सुद्धा उतरतं आणि आपण तेच पाणी जेव्हा पितो तर त्याचा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते,
0: बरोबर. म्हणजे पोटाच्या तक्रारी किंवा किडनी रिलेटेड तक्रारी ज्या वाढतात त्याच्या मागे हे कारण
1: असू शकतं,
0: बरोबर.
1: त्यामुळे मला असं म्हणायचंय की हे जे टाकी स्वच्छ करणाऱ्या या ज्या चांगल्या

0: संस्था आहेत, त्यांचे लोक जेव्हा येतात तेव्हा ते एक प्रकारचं इन्स्पेक्शन पण करतात आणि सांगतात की साहेब तुमच्याकडच्या ज्या पाइपलाइन्स आहेत त्या गंजलेत, त्या ताबडतोब तुम्ही रिप्लेस करा. मग काय होतं, मग आपल्या लक्षात येतं की अरे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि हे सगळं आतमध्ये असतं, टाकी किती मोठी असू शकते, 10,000 लिटर बसन 4 लाखाची 5 लाखाची, टाकीच्या आतमध्ये काय झालंय हे वरून आपण कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा तीच लोक येतात आणि त्यांनी यावं आणि ती गोष्ट आपल्याला सांगावी.
1: बरोबर, आपल्याला वरन टाकीत आत काय आहे हे सगळं नाही दिसू शकत. आणि टाकीची कॅपॅसिटी तुम्ही म्हणाल तसं कितीही, म्हणजे काही हजारापासून ते लाखापर्यंत एवढी
0: असते.
1: सो ते अशक्य आहे प्रत्येक वेळेला सगळ्यांना ते कळणं की आत काही आहे काय. ह्यासाठी रेग्युलर इन्स्पेक्शन
0: महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि असं नाही की लोक येतात आणि टाक्या रिकाम्या करून जातात. तुम्हाला त्याचं नियोजन कसं करायचं ते देखील सांगतात आणि तुम्ही ते फॉलो करावं. तुम्ही समजा एखाद्या संस्थेला बोलवलं असेल टाकी स्वच्छ करायला, तर मिनिमम काय रिक्वायरमेंट आहे तुम्हाला, सगळं सामान ते घेऊन येणारे लोक असतात. तुम्हाला त्यांना काहीच कुठल्याही प्रकारचं काही साहित्य द्यायची गरज नसते, सगळं ते घेऊन येतात. तुम्हाला काय सांगितलं जातंय, फक्त पाण्याची लेवल तुम्ही कमी ठेवा. मग लेवल तुम्ही कशी कमी ठेवणार, तर वरच्या टाकीतलं जे पाणी आपण चढवतो ऑटोमॅटिक असतं, काही ठिकाणी मॅन्युअल असतं, ते बंद करून ठेवा असं ते सांगतात. तेव्हा या सूचना आपण फॉलो कराव्यात. ते बंद करून ठेवल्यामुळे काय होतं, त्याचा वापर अधिक अधिक होतो वरच्या टाकीतल्या पाण्याचा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ही माणसं येतात तेव्हा ती लेवल आपोआप कमी झालेली असते. सो ते पाणी कसं कमी वाया जातं. पण जर तुम्ही दोन्ही टाक्या भरून ठेवल्या तर एवढं सगळं पाणी असं सोडून देणं शक्य नाही ना, आणि ते चांगलंही नाही. त्यामुळे ते टाक्यांना हात लावत नाही. तर ह्या ज्या 1-2-3 गोष्टी आहेत ज्या ग्राहकांनी त्या पाळाव्यात, त्या त्यांनी फॉलो कराव्यात, तर हे थोडस समजून उमजून त्यांनी केलं तर मग जास्त छान पद्धतीत आपण हे कार्य पूर्ण करू शकतो.
1: नक्कीच. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221-91320 या नंबरवर. 98221-91320. 9822191320. आमची वेबसाईट www.बापूजसर्व्हिसेस.com. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत होत्या बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221-13-20. 98221-13-20.
5: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे 101 FM. श्रोते हो, सकाळचे 10:50 झाले आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. जपानमध्ये आज सकाळी 6.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप आला. इवाते प्रांताच्या किनारपट्टीजवळ सुमारे 40 किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला आणि त्यामुळे आओमोरी प्रांत आणि आसपासच्या इतर भागांना हादरे बसले. सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही, तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं कोणतंही वृत्त अद्याप नाही. मात्र सातत्यानं होत असलेल्या भूकंपांमुळे दरडी कोसळण्याच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, तसंच भूकंपाचे आणखी धक्के बसू शकतात असा इशाराही प्रशासनानं दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातील एका अत्यंत कठीण काळात भारताच्या प्रगतीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल मोदींनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचं स्मरण केलं. राव यांची ओळख एक कार्यक्षम प्रशासक म्हणून होती आणि ते एक प्रगल्भ विद्वानही होते, ज्यांना भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं सखोल ज्ञान आणि समज होती असं

0: मोदींनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. गेल्या काही तासात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांवर पुन्हा लष्करी हल्ले केले आहेत. इराणनं एका व्यावसायिक तेल टँकरवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचं सांगितलं. यापुढेही उल्लंघन झाल्यास अधिक व्यापक लष्करी कारवाई केली जाईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. आज बेलफास्ट इथं भारत आणि आयर्लंड यांच्या 2 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. शुक्रवारी झालेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा 34 धावांनी पराभव करून आयर्लंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत ही मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: श्रोते हो, पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि जिल्हा प्रशासनाचे निर्देश ऐकूया. पुणे जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्यानं गरजेचं झालं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन आपण ऐकलं. विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 11:32 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रेया घोषाल यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत, चित्रपट गुरु

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।

0: देगा।
1: रमेश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत। डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी। त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल।
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
4: अ सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हात संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत। राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर।
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
7: संपर्क 96 899 11 240,
6: 9689 11 240।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जावेद अख्तर यांचं गीत, आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात. स्वर कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांचे. चित्रपट आहे 1942 अ लव्ह स्टोरी.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पाय घड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया जब वी मेट या चित्रपटासाठी उस्ताद रशीद खान आणि संदेश शांडिल्या यांचे स्वर, शब्द आहेत इर्शाद कामिल यांचे.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: APS नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या APS।
2: तीन पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध APS होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन APS।
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच।
4: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड जवळ।
5: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही गं होऊ शकले।
6: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
5: हो,
6: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
5: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
6: घे ना 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन। पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ।

0: सोनी सर, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल ठळक बातम्यानंतर. दरम्यान सकाळचे 11:58 होत आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
3: विविध भारती, पुणे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधला. या मासिक कार्यक्रमाचा 135वा भाग होता. 3 स्वदेशी नौदल जहाजांच्या लोकार्पणाच्या उल्लेखानं आजच्या मन की बात कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशातल्या पहिल्या स्वदेशी निर्मित C-295 विमानाचं पहिलं उड्डाण पूर्ण झाल्याचं सांगून अशा प्रकारच्या 40 विमानांची निर्मिती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. महाराष्ट्रातल्या नांदेड इथल्या पेठकर कुटुंबानं लग्न समारंभासारख्या प्रसंगातही आनंद साजरा करताना गावातल्या 3,500 लोकांसाठी अपघात विमा उतरवत प्रत्येकाला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण दिल्याचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. सरकार देखील नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये 2,00,000 अपघात विमा संरक्षण पुरवत असल्याची माहिती देत आत्तापर्यंत 3,700 कोटी रुपयांची रक्कम या अंतर्गत वितरित झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. नुकत्याच 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला अहमदाबादमध्ये झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकत पदक तालिकेत पहिला क्रमांक मिळवल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाबरोबरच आपल्या मुळांशी जोडून राहण्याची संधी नालंदा विद्यापीठाच्या माध्यमातून मिळत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नालंदा विद्यापीठानं शास्त्रार्थाला पदवीदानातील मुख्य भाग बनवला असून परदेशी विद्यार्थ्यांचाही त्यात सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं. तर डॉमिनिक रिपब्लिकमधला ब्रह्मकमळ डोमिनिकाना हा समूह वैदिक साहित्याचा अभ्यास करत असून हा त्यांचा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचं मोदी यांनी सांगितलं. मेघालयातील रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी 50+ वर्ष काम करणाऱ्या हेली वार यांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आल्याचं मोदी यांनी सांगितलं. गणेशोत्सवाविषयी बोलताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेण्याचं टाळावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पावसाचा एक एक थेंब वाचवण्यासाठी सर्वांनीच कसोशीनं प्रयत्न करूयात असं आवाहन करत यासाठी करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांबद्दल आवर्जून माहिती कळवा असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाचा समारोप केला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे 12 वाजलेत। चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत।

पटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी हे गीत गायलं होतं. संगीत होतं ए आर रेहमान यांचं आणि शब्द आनंद बक्षी यांचे.

मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे, आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो, तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2543-1705 आणि 2543-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.

श्रोते हो फना या चित्रपटासाठी सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांचे स्वर ऐकूया. शब्द प्रसून जोशी यांचे, संगीतकार जतीन ललित.

श्रोते हो, हॅलो. आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं, थ्री इडियट्स या चित्रपटातलं. संगीतकार शांतनू मोइत्रा. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर मैं हूं ना या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचे स्वर ऐकूया. शब्द आहेत जावेद अख्तर यांचे, संगीतकार अनु मलिक.

श्रोते हो, खाकी या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचे स्वर ऐकूया. शब्द समीर यांचे, संगीतकार राम संपत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 12:30 वाजलेत. यानंतर आपण ऐकणार आहोत फोन इन लोभ सावा हा कार्यक्रम. तत्पूर्वी

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम होन इन लोभ असावा।
3: फोन इन लोभ असावा।
1: नमस्कार।
4: नमस्कार,
1: कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे।
4: हा सर, मी सोनिया पाटील बोलते।
1: हा सोनिया ताई, नमस्कार, बोला बोला।
4: पंढरपूर इथून।
1: बोला बोला। पंढरपूर, आता सध्या तर म्हणजे पंढरपूर आता गजबजायला लागेल। पायी वारी पालखी सोहळ्याचा आता येते, आषाढी वारीचा आपला आता सगळा सोहळा सुरू होईल।
4: हो
1: हा हा। तुमचं मंदिरापासून किती लांब आहे का? तुम्ही पंढरपूर तालुक्यामध्ये राहता?
4: मी म्हणजे वाडी कुरोले गाव आमचं।
1: अच्छा,
4: पंढरपूर तालुका आहे।
1: बर बर बर बर, बोला बोला सोनिया ताई।
4: दैनंदिन कार्यक्रम तर खूप छान असतात, सर्वच आवडतात आम्हाला दिवसभर।
1: हा हा।
4: पण तो मध्ये संध्याकाळी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असतो की नाही तो?
1: हो, माझं घर माझं शेत।
4: हा, त्याच्यामध्ये ना एक वेळेला संजय मगर म्हणून होते आमचे, म्हणजे माझं माहेर माळशिरस तालुक्यातलं आहे ना।
1: बर बर।
4: मग ते माळशिरस तालुक्यातले संजय मगर म्हणून त्याची मुलाखत होती रेडिओला।
1: बर बर।
4: खूप आवडली।
1: अरे वा, छान छान। बर, म्हणजे ते तुमच्या माहेरचे आहेत, म्हणजे माहेरच्या गावातले आहेत म्हणून आवडली का त्यांचा विषय चांगला होता म्हणून आवडली?
4: विषय पण चांगला होता आणि म्हणजे जवळ वाटतं ना माहेरचा, म्हणजे गावाचं कोणीतरी आहे, म्हणजे त्यांची मुलाखत आहे, म्हणजे अजून अजून छान वाटलं।
1: बरोबर बरोबर, आपल्या गावाचं नाव ऐकायला मिळालं, आपल्या गावातलीच ती व्यक्ती।

0: ती होती आणि त्यामुळे तुम्हाला ते आणखीन आपलंच वाटलं.
1: हो आणि नंतर दोन वेळा म्हणजे नंतर पण आणखी एक ताई होत्या बघा निमगावच्याच होत्या त्या पण मगर त्यांना होत्या त्यांची पण मुलाखत ऐकलेली.
0: बर बर बर वा म्हणजे मगर आडनाव ऐकलं आणि आपल्या गावाचं नाव ऐकलं की तुमचे कान एकदम आकाशवाणीकडे टवकारले जातात.
1: म्हणजे जास्तच हे होत ना.
0: बरोबर तो कार्यक्रम आपला असा वाटायला लागतो की ही सगळी माहिती सांगतात हे आपल्या गावातले आहेत सगळे असं.
1: रोज तर ऐकतेच पण ते माळशिरस तालुक्यातले असल्यामुळे जास्त जरा जवळचे वाटले ना.
0: विशेष आवडलं आपल्याला. बरोबर बरोबर.
1: आणि त्याच्या अगोदर तर चांगली आकाशवाणी त्या ह्याच्यावरून तुम्ही रिक्षा चालक एक महिला होत्या ना त्यांच्या तेजा दुर्वे यांनी मुलाखत घेतली अतिशय आवडलेली.
0: हो हो हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल.
1: सगळेच कार्यक्रम खूप छान असतात आणि तुमचं जाहिरात प्रसारण असतं ना ते सुद्धा आम्हाला खूप आवडतं.
0: अरे वा बर बर बर. फार कमी लोक कमी श्रोते आम्हाला सांगतात की आम्ही तुमच्या जाहिराती आवडतात म्हणून. पण तुम्ही जाहिराती आवडतात म्हणलात म्हणून आम्हालाही आनंद झाला की ती सुद्धा एक कला आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचते.
1: हो आणि त्यातलं तर तुमचं ते एक जाहिरात आहे ना ती की राजकीय काय म्हणत होती तू.
0: हा हा हा हा बरोबर बरोबर बरोबर. रेडिओच्या जीवावर लय फुरफुरायला लागले.
1: आवडते ना की बस. हा
0: बरोबर बरोबर बरोबर.
1: त्यांचा आवाज पण खूप छान आहे.
0: त्या दोघी आपल्या ज्येष्ठ निवेदिका होत्या ज्येष्ठ उद्घोषिका होत्या. एक म्हणजे उषा आरगडे आणि दुसऱ्या रंजना पंडित. त्या दोघींचे ते आवाज आहेत आणि त्यावेळेला कित्येक वर्षापूर्वी त्यांनी ते करून ठेवलेलं आहे. आणि पाणी उकळून शान प्यावं असं वगैरे ते सगळं ते आपल्या. हा बोला.
1: कारण माझी मोठ्या बहिणीला पण आम्ही अख्खी म्हणतो ना मला रेडिओच्या माध्यमातून तिथे पण.
0: बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही थोडस ना कुठे कुठे असं जेव्हा ऐकलेलं असतं किंवा हे जे घरातले नातेसंबंध असतात ते या कुठल्या तरी माध्यमातून असे समोर आले की आपल्याला आपलंच वाटायला लागतं ते.
1: हो आणि अजून मधून ते जाहिरात लागले ना खूप म्हणजे खूप छान वाटतं ऐकावं वाटतं. सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण असतं ना त्याच्यामुळे सकाळी तर हे जाहिरात लागले की खूप छान वाटतं.
0: चालेल चालेल. सोनियाताई अभिप्राय सविस्तर दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद.
1: हो सर धन्यवाद.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोबा सावा.
2: मी कमल वराडे बोलते चिखली घरकुल मधून.
0: बोला बोला कमलताई बोला.
2: म्हणजे मला एक खूप वर्षापासून फोन करते आज लागलाय.
0: बर
2: माझं आज झालेलं आहे आज झालेलं तर कवितांच्या कार्यक्रम होता ना पाटील यांच्या कवीची.
0: हो हो हो. लाखात अशी लेखणी विविध भारतीवरचा.
2: खूप छान झाला म्हणजे त्या कविता खूपच आवडल्या.
0: वा वा.
2: आणि मग सगळी सगळे म्हणजे आजचा लागला म्हणून मी लगेच सांगू शकते.
0: हो बरोबर. विराज सवाई यांनी तो कार्यक्रम सादर केला होता.
2: हा खूपच छान पद्धतीने झाला तो.
0: धन्यवाद धन्यवाद. त्यांच्यापर्यंत नक्की आपला अभिप्राय कळवू. बोला.
2: हो हो. आणि संध्याकाळची गोष्ट कधीच बंद करू नका कारण मी पण एक ब्लाइंड आहे.
0: अच्छा त्यामुळे तुम्ही ऐकताच.
2: हो.
0: बर बर.
2: म्हणजे दोन तीन गोष्टी मी म्हणजे रेडिओ बंद होत तर मीच झाल्या.
0: अच्छा.
2: ते जर लावता आलं ना तर ते रोग एक काय ते लावलं लहान मुलांचं.
0: हो हो.
2: मी आजारी कधी पडेल असेल ती परत लावा मला ऐकायलाच नाही मिळेल ती.
0: बर.
2: एकच भाग ऐकता.
0: बर बर चालेल.
2: बाकीचे सगळे खूप कार्यक्रम छान असतात.
0: धन्यवाद.
2: तुम्ही सगळे म्हणजे जास्त बोलत नाही तुम्ही परत माझ्यासारखे वाट बघत ना.
0: बरोबर.
2: सगळेच कार्यक्रम म्हणजे खूपच छान आहे.
0: धन्यवाद धन्यवाद कमलताई. आणि असेच रेडिओ ऐकत राहा तुमचे अभिप्राय कळवत राहा. आणि संध्याकाळची गोष्ट सारखा कार्यक्रम खास आपल्या या सगळ्या दिव्यांग आपल्या यांच्यासाठीच आहे.
2: आणि मी मात्री म्हणजे मी 72 वर्षाची मात्री घरात करमत नाही मला दिसत नाही तर.
0: बर बरोबर आहे. बरोबर साहजिक
2: आहे. रेडिओच माझं करमणूक आहे. मित्र आहे माझा.
0: अरे वा छान छान. आम्ही मित्रासारखेच तुमच्या पाठीमागे कायम राहू आणि तुम्हाला जितका आनंद देता येईल तितका देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करू.
2: आभारी आभारी.
0: धन्यवाद धन्यवाद कमलताई.
2: चालेल.
0: नमस्कार.
3: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन लोबासा. आपलं स्वागत आहे.
3: कुलकर्णी सर बोलता ना.
0: हो नमस्कार.
3: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना विष्णू सरोदे बोलतो.
0: विष्णू सरोदेजी बोला. विष्णूजी
3: आपली फोन येईन आपल्या आवड जो कार्यक्रम असतो.
0: हो हो हो.
3: तो फार अप्रतिम सादर होतो बरं का.
0: धन्यवाद.
3: आपण श्रोत्यांशी साधलेला संवाद आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती.
0: हो हो.
3: ही आमच्या श्रोत्यापर्यंत चांगली पोहोचते.
0: धन्यवाद धन्यवाद विष्णू.
3: आणि तो कार्यक्रम अधिकच छान वाटतो.

0: बरोबर आहे, तो संवादच आहे, त्यामुळे संवाद व्हायला पाहिजे. आणि त्याच्यावर आणखीन आनंद म्हणजे त्या संवादातनं नंतर जे गाणं ऐकायला मिळतं तोही आनंद वेगळा असतो.
1: हा, आणि विशेष म्हणजे विषयाला अनुसरून काही श्रोते गाणे सुचवतात.
0: हो हो हो, ते मात्र श्रोत्यांची खासियत आहे की विषयाला अनुसरून छान छान गाणी निवडून आपल्याला सांगत असतात, आणि त्यामुळे त्या त्या दिवसात ती ती गाणी आपल्याला ऐकायला मिळतात छानपैकी
1: ऐकायला मिळतात. खरे
0: म्हणजे जर आपल्याला कदाचित माहीत नसेल की सध्या कुठला ऋतू चालू आहे, तर त्या गाण्यांमधनं कळू शकतो की सध्या कुठले सणवार चालू आहेत, कुठला ऋतू चालू आहे, असं व्यवस्थित.
1: हा,
0: लगेच बदलतात गाणी, असं होतं. चालेल चालेल विष्णूजी, धन्यवाद. आणि इतर कुठले कार्यक्रम ऐकता तुम्ही?
1: तुमचं सकाळी ते असताना 6:35 आपलं दिनविशेष.
0: हो, दिनविशेष असतं. बरोबर बरोबर,
1: सादर करते मुजम्मिल पटेल.
0: होय होय होय होय,
1: ते फार छान असतं बरं का.
0: बरोबर, दिवसभरात आज काय, कोणाचा स्मृती दिन, कोणाचा जन्मदिन, किंवा आजचा विशेष काय दिवस आहे हे आपल्याला कळतं त्याच्यातनं.
1: हा हा,
0: बरोबर बरोबर, चालेल. धन्यवाद विष्णूजी, फोन केलात आणि अभिप्राय सांगितला त्याबद्दल.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार सर, मी आपला ज्ञानकित मित्र हौसा गिंगाराम डगे, केली तालुका बिलो जिल्हा नागरिकमधून बोलतो आहे.
0: हौसाजी बोला बोला. हौसाजी
2: सर, तुमचे कार्यक्रम ते आपल्या परिसर मध्ये असतात ना.
0: हो हो हो हो हो,
2: ते फार विशेष आवडतात सर.
0: धन्यवाद.
2: आणि कालची जी बातमी दिलात त्या हुकुमबाजी,
0: हो हो हो हो,
2: ते अगदी अगदी सत्यतापूर्वक आहे सर बातमी.
0: बरोबर बरोबर बरोबर.
2: आणि मला पुणे केंद्राच्या मी दररोज सकाळी 6:30 बातम्या ऐकल्या राहत नाही सर.
0: बर बरोबर, बातम्या ह्या महत्वाच्या आहेतच त्या त्या वेळेला, त्या आणि त्या ताज्या बातम्या असतात, त्यामुळे आपल्याला काय चाललंय ते कळतं.
2: अगदी सर, पण काय झालं सर, आता जे आता विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित व्हायला लागले,
0: हो हो,
2: त्याच्यामुळे आपल्या आकाशवाणी श्रोत्यांचा थोडासा कल काय झाला, रात्रीचे कार्यक्रम विशेष वाटत येत लोकांना.
0: बर बर बर.
2: आणि थोडस तुम्ही वरिष्ठापर्यंत जेव्हा जेव्हा तुमच्या बैठका होतील त्या त्यावेळेस आमच्या एका श्रोत्यांची विनंती आहे की तुम्हाला रात्रीचे कार्यक्रम सगळे सुरुवात करावं श्रोत्यासाठी.
0: बर बर बर, चालेल.
2: तुम्हाला मी विनंती करतो, मला म्हणजे आकाशवाणीचे श्रोते बरेच मित्र म्हणतात की हौसाजी राव तुम्हाला थोडं समजते, तुम्ही मोठ्या अधिकाऱ्याशी बोलता, बोला तुम्ही.
0: बरोबर बरोबर बरोबर.
2: मी म्हणतो भाऊ बरं ठीक आहे, बोलूया आपण मोठे मोठे अधिकाऱ्याशी बोलूया, त्यांनी वरिष्ठामार्फत दिल्लीपर्यंत आपली सूचना पोहोचतील.
0: बरोबर,
2: त्यावरती आकाशवाणी आहे.
0: बरोबर, कसं होतं माहिती का, तुमच्या ज्या सूचना असतात त्या आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवतोच, पण जे कार्यक्रम सुरू असतात तेही वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसारच सुरू असतात, तर त्यामुळे ही देवाणघेवाण आपण करावी, कारण इथे कोणी एक माणूस ठरवत नाही, हे सगळ्यांचं मिळून ठरतं, त्यामुळे ते कार्यक्रम चालू होतात, काही कालांतराने ते कार्यक्रम थांबतात, दुसरे कार्यक्रम सुरू होतात.
2: हो बरोबर आहे सर.
0: हा हा हा,
2: आता सुरुवातीचे रात्री फोन प्रमाणे आपले एवढे रात्री ऐकत होते, ते लोकांच्या एवढा मन भरून जात होते कार्यक्रम ते ऐकून.
0: बरोबर आहे बरोबर आहे, पण कसं आहे आकाशवाणी दिवसभर चालू असते, तर त्यामुळे बरेच श्रोते म्हणतात की रात्री आम्हाला झोप आलेली असते, मग दिवसा कधीतरी लावलं तर आम्हाला तेही ऐकता येईल, म्हणजे काही श्रोत्यांची सूचना तशी पण असते. खास करून काय होतं, आपल्या महिला गृहिणी ज्या असतात या रात्री थकतात, कारण ते दिवसभर त्यांनी काम केलेलं असतं, त्यामुळे त्या म्हणतात की आमचा स्वयंपाक चालू असताना किंवा स्वयंपाक झाल्यानंतर जी वेळ असते तिथे आम्हाला काही कार्यक्रम ऐकवले तर आम्हाला शांतपणे ऐकता येतं, त्यावेळेला घरात पण कोणी नसतं त्रास देणार.
2: आपण पालन करावं लागते आपल्याला.
0: बरं बरं, त्यामुळे सगळ्यांच्या सूचनांचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला जेव्हा ऐकायला मिळेल तेव्हा छानपैकी ऐकायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा.
2: ओके सर, धन्यवाद सर.
0: धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
3: नमस्कार साहेब,
0: कार्यक्रम आहे फोन इन लोबा साहेब, आपलं स्वागत आहे.
3: हो नमस्कार.
0: बोला.
3: अभिनंदन.
0: बर, आपलं नाव सांगा.
3: कार्यक्रम चालू, तुम्ही कार्यक्रम चालू केला आहे सकाळी 7:15 संध्याकाळी 7:15.
0: हो,
3: मी मला जे आवडते गीता भागवत गीता ऐकायला मला आवडते.
0: धन्यवाद धन्यवाद, आपलं नाव सांगा.
3: माझं धनेश्वर साहेब बोलतोय.
0: अच्छा अच्छा, नमस्कार नमस्कार.
3: शहा बोलतो. नमस्ते साहेब.
0: हो शहाजी.
3: आणि दुसऱ्या अभिनंदन पण दिलंय, दुसरी दोन तीन कंप्लेंट माझी आहे.
0: हा बोला बोला.
3: तुम्ही सकाळी 7:30 ते 8 जे तुम्ही पहिले जे गाणे लावत होते हिंदी,
0: हो
3: हिंदी गाणे तुम्ही बंद करून ते प्रायोजित कार्यक्रम चालू केले. आता
0: हो हो हो,
3: आता तुम्ही हल्ली आता हिंदी गाण्यावर तुम्ही लई पाठ फिरवली आहे.
0: नाही खरं म्हणजे आता 11 ते 12 चंदू काका सराफ या कार्यक्रमात
3: एक तास असतो.

0: आणि
1: सकाळी
0: दुसरी गोष्ट
1: सकाळी भुले बिसरे गीत कार्यक्रमात असतात,
0: मोठ्या दिवशी किती आहे,
1: दुपारी 3 नंतर असतात.
0: हो आहे, बरोबर आहे.
1: हा, जयमाला कार्यक्रमात असतात संध्याकाळी 7 नंतर.
0: हो सर, जयमाला फक्त आदरच असतं, संध्याकाळी पण तुम्ही जे मराठी गाणे लावतात.
1: हो हो हो,
0: ते
1: बघा, ऐका कसं आहे शहाजी, काय होतं माहितीये का,
0: अंधे व्यक्ती असल्यामुळे मला रेडिओवरती मी ऐकतो.
1: बरोबर बरोबर बरोबर.
0: दुसरी एक आपली अशी आहे की तुम्ही एक ते दुपारी 1 ते 2 जे जमीन गाणे लावतात, नवीन गाणं जुने गाव लावत चालेल.
1: नाही, तो कार्यक्रमच नव्या गाण्यांचा आहे. कसं आहे माहितीये का शहाजी, ऐका ना शहाजी, कसं आहे माहितीये का, म्हणजे तुम्ही जी तक्रार करताय त्याच्याबद्दल मी आपलं मला जे माहिती आहे ते सांगतो की तुम्ही जसे जुने श्रोते आहात तसे नवीनही श्रोते जोडले जावेत, त्यांनाही आपलीशी गाणी वाटावीत म्हणून एकच तास आपण त्यांची गाणी वाजवतो, बाकी सगळी जुनीच गाणी वाजवतो शक्यतो आपण.
0: ठीक आहे ठीक आहे. हल्ली तुम्ही लोक आकाशवाणीवाल्यांनी हिंदी गाण्यावर पाठ फिरवलेली आहे.
1: नाही नाही, असं अजिबात नाहीये, हिंदी गाण्यांचेच कार्यक्रम असतात. आणि हे बघा कसं आहे माहिती का, बरेच वेळा श्रोत्यांनी आम्हाला असंही सांगितलंय की तुम्ही मराठी म्हणजे पुणे केंद्र असून तुम्ही मराठी गाणी का लावत नाही, मराठी गाण्यांचं प्रमाण कमी आहे, असंही बोललेले आहेत श्रोते. ते तुम्ही ऐकलं असेल रेडिओवर. नाही, तर त्यामुळे कसं आहे की पुणे केंद्र आहे म्हणून थोडस कधी कधी असेल बरं, आपण हे सगळ्याचा समन्वय साधायचा प्रयत्न करतो. मुंबई केंद्रावरून सगळी हिंदीच गाणी वाजतात,
0: बरोबर
1: आहे की नाही? हा, प्रयत्न आहे, आम्हाला काही त्रास द्यायचा नाही श्रोत्यांना हे सगळं ऐकू
0: देत
1: आहे. अहो, पण आता कसं आहे माहिती का, तुम्ही जुने श्रोते आहात म्हणून तुम्हाला नवीन गाणी आवडत नाही, पण जे नवीन श्रोते आहेत त्यांना त्यांची गाणी आवडतात ना. आमचं आकाशवाणीचं जे ब्रीद आहे ते बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे.
0: ते ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे.
1: हा, तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद द्यायचा आहे असं आहे.
0: भागवत गीता चालू केलं आहे.
1: हो, अमृत सरिता गीता कार्यक्रम
0: स्वतः लेखक आहे, वाचताय.
1: धन्यवाद,
0: मला ऐकायला बरं वाटतंय.
1: धन्यवाद धन्यवाद शहाजी, फोन केला त्याबद्दल. आणि तुमच्या सूचनांचा विचार नक्की केला जाईल, जेव्हा शक्य आहे तेव्हा हिंदी गाणी जुनी गाणी नक्की वाजवली जाते. नमस्कार.
2: नमस्कार सर,
1: कार्यक्रम आहे फोन इन लोभासावा, आपलं स्वागत आहे.
2: हा, संभाजी बरोबर सर, वाडेवाड्यावरून.
1: संभाजी, आपलं स्वागत आहे, बोला बोला.
2: हा सर, आपली जवळजवळ 12 दिवसातून भेट झाली.
1: होय होय होय, बोला.
2: तर मला सर, जे आपला कार्यक्रम सादर केला ना एक कलाकार,
1: हो हा,
2: काल मेघा होमकर यांनी संध्याकाळी कार्यक्रम सादर केला.
1: हो हो हो हो,
2: तो अतिशय छान होता सर.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: आणि जे आपण जे आता नवीन चालू केलंय ना, काय की नाही का, भगवद्गीता गीता अध्ययन.
1: हो, म्हणजे अमृत सरिता गीता कार्यक्रम.
2: तो कार्यक्रम सर छान छान आहे बरं का सर. आता
1: धन्यवाद धन्यवाद.
2: आणि आता पुणे केंद्रावर लोकांची मागणी होती, ती पण छान आहे. म्हणजे पुणे केंद्र पण आता डबल लागतो त्यामुळे.
1: हो, पुणे केंद्रावरती सकाळी 7:40 लागतो. बरोबर.
2: हो
1: बरोबर बरोबर. आणि आता हे कार्यक्रम, हे अमृत सरिता गीताचे कार्यक्रम युट्यूब वरती पण आहेत. आकाशवाणी पुणे नावाचा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरतीही हे कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील जेव्हा पाहिजे तेव्हा. त्यामुळे त्याचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकाल.
2: हा हा. आणि सर, आम्हाला जर दोन्ही टाइम नाही काय भेटत, संध्याकाळी भेटतो.
1: हो बरोबर आहे, संध्याकाळी पण हा कार्यक्रम असतो.
2: हा, पावणे 7 पुनर्प्रसारण होतं, त्यामुळे काय आमची काय तशी तक्रार राहत नाही त्या कार्यक्रमाविषयी.
1: बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. कसं आहे सकाळी त्या वेळेला आणि संध्याकाळच्याही वेळेला देवाचं नाव घ्यावं म्हणतात, तसं ते देवाचं नाव घेण्यासाठी म्हणून तो कार्यक्रम तिथे आहे. की भगवंतानी जे पूर्वी सांगून ठेवले 5000 वर्षापूर्वी ते आताही कसं आपल्याला शिकवतं हे त्यातनं आपल्याला जाणून घ्यायचंय.
2: आम्हाला गीता अध्ययन लागलं म्हणजे सर, आम्हाला शाळेमध्ये पण गीता होती सर.
1: अरे वा, छान छान, बर, त्याची आठवण होते.
2: आता सेम तसं म्हणजे नाही का, आता सेम आम्ही तसंच म्हणायचो सर.
1: बर बर बर बर, अच्छा अच्छा अच्छा.
2: हा, मग ते भगवद्गीता अध्याय लागलं ना.
1: हा हा,
2: मग आम्हाला आमच्या शाळेची आठवण होती सर, बरं का.
1: वा संभाजी, धन्यवाद.
2: आणि बाकीच्या कार्यक्रमाचा विषय काय जसं म्हणजे तक्रार नाही, पण फक्त एक रिक्वेस्ट आहे की बाबा, आता नाही का, दोन जे कार्यक्रम जे आपले परत सुरू झाले पाहिजेत.
1: कोणते?
2: सुप्रभात आणि लोकनाट्य. जर संध्याकाळी 5 आपल्याकडे हिंदी चित्रपट संगीत खूप आहे सर, खूप आहे. म्हणजे
1: आता तुम्ही जेव्हा लोभ असावा कार्यक्रम ऐकाल तेव्हा तुम्ही एका श्रोत्यांची तक्रार ऐकाल की तुम्ही हिंदी चित्रपट संगीतकडे हल्ली पाठ फिरवली आहे, तुम्ही अजिबात गाणी वाजवत नाही.
2: खूप काही.
1: बरं बरं.
2: हा, आणि तुम्ही एक अजून एक सूचना

0: जे तुम्हाला शिवसैनिक दिली होती आम्ही ते पण पूर्ण झाले आमची की दुपारी 1:45 कधी हिंदी
1: हो
0: आणि मराठी
1: हो हो हो हो
0: बरं का
1: हो प्रयत्न करतो सर
0: हिंदी आणि मराठी
1: हो हो हो हो
0: हे पण छान आहे सर बरं का
1: धन्यवाद धन्यवाद संभाजी
0: हा तर बाकीचा कार्यक्रम आपले बाकी छान आहे तुमचा बी आवाज छान आहे
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
0: हा तर बाकीचं बघू भविष्यात कधी जर अशी गरज वाटली
1: हो हो हो
0: फक्त पण सर एक रिक्वेस्ट आहे की आमच्या दिव्यांगण विषय पण जर तुम्ही आम्हाला एखादं व्यासपीठ मिळून दिलं आठवड्यातून
1: कशाबद्दल
0: आमचे नाही का अंध लोक अपंग लोकांना जर आमच्या काही व्यासपीठ जसं महिलांना तुम्ही उपलब्ध करून देता सर्वच
1: बरोबर नाही पण तुम्ही सगळ्याच कार्यक्रमात आता हे लोबासावा कार्यक्रम तुमच्यासाठीच व्यासपीठ आहे किंवा आपली आवड कार्यक्रम तुमच्यासाठीच व्यासपीठ आहे त्याच्यात कधी कोणाला नाही म्हणत नाही
0: तसं नाही तसं नाही आता आमच्या मनातलं जे आहे आता बघा आज हेरण केलं जयंती आहे आता कधी लोहिप्रिया जयंती असते पुण्यतिथी असते लोहिप्रियाला
1: नाही मग आपण तर उलट आता तुमचा मला वाटतं 15 ऑक्टोबर हा पांढरीकाठी दिन असतो तर तोही आपण साजरा करतो आपण हे कार्यक्रम सादर करतोच कारण या कार्यक्रमांनाही तितकंच महत्व आहे आणि मी तर सांगतो की आपले जे दिव्यांगजन आहेत हे सगळे आकाशवाणीच ऐकत असतात हे आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही विशेष कार्यक्रम सादर करत असतो आता संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम जो आहे हा तो खास आपल्या दिव्यांग श्रोत्यांसाठी पण
0: राहून गेलं ऐका ना एक महत्वाचं राहून गेलं तुम्ही धनंजय भोळे
1: हो
0: त्यांची मुलाखत सादर केली होती ती आम्हाला छान आवडली
1: हो हो हो
0: आणि माझ्या आवडते कार्यक्रम म्हणून ते माहितीये का सर एक नंबर बातमी आहे
1: बर
0: त्याच्यानंतर दुसरी गोष्ट व्यक्तिवेध तास संवाद
1: बर बर
0: सत्ता हा विशेष चर्चा
1: हो हो
0: हे विशेष कार्यक्रम मी ऐकून की मी त्याच्यातून बोध घेतो की सामाजिक काम आपण कसं केलं पाहिजे
1: बरोबर बरोबर
0: काय केलं पाहिजे नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं टाइमपास नाही
1: बरोबर आहे बरोबर आहे बरोबर
0: आपण लोकांची मदत कशी केली पाहिजे झाडे लावा झाडे जगवा तुम्ही सांगता ना
1: होय होय होय होय
0: एक आम्हाला ते पण आवडतं बरं का सर म्हणजे
1: चालेल संभाजी खूप खूप धन्यवाद तुम्ही समजूनही घेताय सूचनाही करताय याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा तुमच्या सूचनांचा नेहमी आदरच केला जाईल धन्यवाद
0: ओके धन्यवाद हॅलो नमस्कार सर
1: कार्यक्रम आहे फोन इन लोबासावा आपलं स्वागत आहे
0: हा मी ज्ञानेश्वर पापळ बोलतोय सर
1: बोला ज्ञानेश्वरजी बोला बोला
0: हा तर लोबासावा कार्यक्रमात मला सगळ्यात आवडता कार्यक्रम अमृत गीता सरिता आवडतो
1: अमृत सरिता गीता बरोबर बरोबर पण मग तुम्ही पुणे केंद्रावरचा ऐकता का विविध भारती केंद्रावरचा
0: नाही आता पुणे केंद्रावर पहिला नव्हता ना त्यामुळं पहिल्यापासून विविध भारतीवरच चालू केलं
1: अच्छा विविध भारतीवर आता पुणे केंद्रावरती सुरू झालाय फक्त तो हा म्हणजे तो वेगळा भाग त्याचा म्हणजे रोज विविध भारतीवरचा भाग वेगळा असतो आणि पुणे केंद्रावरचा भाग वेगळा असतो
0: हो हो
1: बरोबर बरोबर
0: सकाळचं ऐकायला जरासा मस्त वाटत सर
1: बरोबर बरं तुमच्या नावातच माऊली आहे त्यामुळे तुमच्यासाठी तो आणखीन जवळचा वाटणार तुम्हाला कार्यक्रम
0: आणि सर शांत वातावरणात ऐकलं तर एकदम मस्त वाटत सर
1: खरंय खरंय खरंय अगदी खरंय
0: आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुणे केंद्रावर कधी असतं का नसतो त्याच्यावर
1: नाही असतो की म्हणजे तुम्हाला कुठला म्हणायचं की साध संवाद असतो किंवा सप्ताह विशेष चर्चा असते तर हे कार्यक्रम होतात पुणे केंद्रावरती
0: पुण्यावर ते विविध भारतीवर दुपारच टाइम बदलला ना
1: हा तो दुपारी असतात 2:30 असतात ते
0: हो हो
1: हा हा
0: एकंदरीत सगळे कार्यक्रम मस्त असतात सर मला खूप आवडतात हो हो
1: चालेल चालेल
0: आणि हो हो धन्यवाद सर
1: धन्यवाद धन्यवाद ज्ञानेश्वरजी आणि आता सगळ्यांना पालखीचे वेध लागलेले आहेत आता आषाढी वारीची सुरुवात होईल तर आपण सगळ्या श्रोत्यांना आणि जे आपले वारकरी आहेत जे माऊलींबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबरोबर पुढे जाणार आहेत किंवा महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या पालख्यांच्या माध्यमातनं ही आषाढी वारी करणार आहेत त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया
0: हो हो आणि दुसरा असं संध्याकाळचा 7:30 चालू झालाय ना
1: हा
0: तो कार्यक्रम अभंगांचा
1: हो हो हो हो
0: तो खूप आवडतो
1: धन्यवाद धन्यवाद माऊली चालेल फोन केला त्याबद्दल अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
0: धन्यवाद
1: तर श्रोती हो आताच आपण दूरध्वनीद्वारे फोन इन लोबासावा कार्यक्रमासाठी जे अभिप्राय कळवले ते आपण जाणून घेतले आता प्रसारण .pune@gmail.com या ईमेलद्वारेही काही श्रोत्यांनी आपले अभिप्राय कळवलेले आहेत त्यावरही नजर टाकूया प्राध्यापक सुरेश मेहता यांनी जो मेल पाठवलेला आहे त्यात दोन कार्यक्रमांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे एक म्हणजे 21 जून रोजी योग दिनानिमित्त कोलकाता इथे झालेला कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून अतिशय उत्तम रीतीने सादर केला गेला असं त्यांनी म्हटलंय आणि महत्वाचं म्हणजे अध्यात्म विश्वशांती आणि आरोग्य यांचा जागतिक प्रचार प्रसार करण्यासाठी भारताने पुढाकार घेतलेला आहे आणि यात आकाशवाणीचीही भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी म्हटलंय आणि अमृत सरिता गीता या कार्यक्रमाबद्दलही त्यांनी

म्हटलंय की आम्ही या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतो आणि हा कार्यक्रम ऐकल्यामुळे आमचा दिवसही छान जातो. सुरेश मेहताजी, या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. संगीता वाणी यांनी आपल्या ईमेलमध्ये म्हटलेलं आहे, 19 जून रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांनी संगीतम करोति कल्याणम या भाषणातून खूप छान माहिती दिली. संजय पाटील, नसवाला चौक, मलकापूर, बुलढाणा हे आपल्या ईमेलमध्ये म्हणतात, शशी कपूर यांच्यावर केंद्रित रुपेरी मुकुटाचे मानकरी हा कार्यक्रम सखोल माहितीमुळे आवडला. आणि कैलास शिंदे यांनी सादर केलेला हॅलो आपकी पसंद हा विनोदी अभिनेत्यांवर आधारित गीतांवरचा कार्यक्रमही खूप आवडला. संजय पाटीलजी, अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. माधवी पोंक्षे कोथरूड पुणे इथून आपल्या ईमेलमध्ये लिहितात, पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम पहिल्यापासून ऐकायला मिळाला. हा कार्यक्रम पुणे केंद्रावर सुरू होणं हा एक सुखद धक्का होता. लेखकांचं विवरण आणि निवेदन दोन्हीही तुल्यबळ आहेत. त्यांनी आकाशवाणी टीमचं यासाठी अभिनंदन केलेलं आहे. माधवीताई, खूप खूप धन्यवाद. विनया देव यांचा चिंतन कार्यक्रम आवडला असं म्हणणारा ईमेल पाठवलेला आहे वृषाली साळवेकर यांनी पुणे इथून. राहुल भांबिष्टे कबनूर हातकणंगले यांनी म्हटलेलं आहे, विविध भारती आणि पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम न चुकता ऐकतो. कार्यक्रम उद्बोधक आहे, मन प्रसन्न करणारा आहे. आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांनी आकाशवाणीचे धन्यवादही मानलेले आहेत. धन्यवाद राहुलजी, आपण यूट्यूबवरचेही कार्यक्रम ऐकत आहात याबद्दल ऐकून खूप बरं वाटलं. पायी आषाढी वारी या संदर्भात विशेष कार्यक्रम सादर करावेत असं सक्षम, ज्योती आणि लता चव्हाण या चांदणी चौक सांगली इथल्या श्रोत्यांनी आपल्या ईमेलद्वारे विनंती केलेली आहे. तर यांच्या निमित्ताने सगळ्या श्रोत्यांना आपण सांगूया की अर्थातच दरवर्षी आकाशवाणी या पायी वारी पालखी सोहळ्याचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करतच असते. तसं याही वर्षी ते केलं जाईल. या कार्यक्रमांसंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला निश्चितच माहिती दिली जाईल. आपल्या या सूचनेबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ही सूचना लगेचच अंमलात येणार आहे याचाही आम्हाला आनंद आहे. सारिका दातार बिबेवाडी पुणे इथून आपल्या पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहित आहेत की मी पहिल्यांदाच ईमेल पाठवलेला आहे. सारिकाताई, तुमचं लोभ असावा कार्यक्रमाच्या परिवारात मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्या म्हणतात की न्यूज ऑन AIR ॲपमुळे कार्यक्रम ऐकणं आता सोपं झालेलं आहे. म्हणजे विविध भारतीवरचे आज के फनकार, रुपेरी मुकुटाचे मानकरी, संध्याकाळची गोष्ट, कॅमेऱ्याच्या लेन्समधून द नेक्स्ट वेव, उजाले उनकी यादों के हे सगळे कार्यक्रम त्या या ॲपच्या माध्यमातूनच ऐकू शकतायत. सारिकाताई, खूप खूप धन्यवाद. आपल्याप्रमाणेच आम्ही इतरही श्रोत्यांना नेहमी यासाठी प्रोत्साहन देत असतो की न्यूज ऑन AIR हे ॲप आपण डाउनलोड करा. यामुळे फक्त भारतातच नव्हे जगात कुठेही तुम्ही गेलात तरी आपले कार्यक्रम, भारतातल्या सगळ्याच केंद्रांचे कार्यक्रम आपण नक्की ऐकू शकाल. 25 जूनच्या वनिता मंडळमध्ये लिव्हिंग विल बद्दल खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली असंही सारिकाताईंनी आपल्या याच ईमेलमध्ये लिहिलेलं आहे. गौरी लोंढे आणि सुप्रिया परांडे यांनी पुण्याहून आपल्या मेलमध्ये लिहिलेलं आहे, अमृत सरिता गीता हा कार्यक्रम खूप आवडतो. जीवनाला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम आहे. मनावर ठसा उमटवणारा हा कार्यक्रम आहे. आणि सकारात्मक विचारांसाठी प्रवृत्त करणारा असा हा कार्यक्रम आहे. त्यांच्या आईलाही हा कार्यक्रम खूप आवडतो आणि म्हणून त्यांनी आकाशवाणीच्या सगळ्या टीमचंही अभिनंदन केलेलं आहे. गौरीताई आणि सुप्रियाताई, आपण दिलेल्या सविस्तर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या निमित्ताने आपण सगळ्या श्रोत्यांना सांगूया की ज्यांचा फोन लागत नाही पण अभिप्राय देण्याची खूप मनपूर्वक इच्छा असते त्यांनी या ईमेलद्वारे आपला अभिप्राय कळवण्याच्या सोयीचा फायदा करून घ्यावा. आपल्याला ईमेल ऍड्रेस सांगून ठेवतो, prasaran.pune@gmail.com, prasaran.pune pune@gmail.com. या ईमेल ॲड्रेसवरती आपण आपले अभिप्राय, आपल्या सूचना, आपल्या तक्रारी जरूर पाठवू शकता. या आपल्या ईमेलचाही समावेश या आपल्या फोन इन लोबसावा कार्यक्रमात घेतला जातो हे आपल्याला आजच्याही कार्यक्रमातल्या या काही ईमेलच्या अभिप्रायांवरनं लक्षात आलेलं असेलच. तेव्हा पुन्हा एकदा फोन इनच्या माध्यमातून आणि ईमेलच्या माध्यमातून ज्या ज्या श्रोत्यांनी आपले अभिप्राय कळवलेले आहेत त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक

0: आभार व्यक्त करतो, कळावे लोभ असावा ही विनंती करतो आणि मी आपला स्नेहांकित प्रसाद कुलकर्णी आजच्या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.
2: फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आपण आत्ता ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे। फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतेहो, दुपारचा 1 वाजलाय, आता प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह।
5: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
2: कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुपर 30 या चित्रपटासाठी उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकूया। संगीतकार अजय अतुल।

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि
4: स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: केदारनाथ या चित्रपटासाठी ऐकूया अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांचे स्वर। संगीतकार अमित त्रिवेदी, शब्द आहेत अमिताभ भट्टाचार्य यांचे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM. कार्यक्रमात आता ऐकूया सुनिधी चौहान यांच्या स्वरात रजत अरोरा यांचं गीत, संगीतकार विशाल आणि शेखर, चित्रपट द डर्टी पिक्चर

श्रोते हो, साजिद वाजिद यांच्या संगीत नियोजनात आता ऐकूया कौसर मुनीर यांचं गीत. स्वर शालमली खोलगडे यांचा, चित्रपट दावते इश्क.

श्रोतेहो, थँक गॉड या चित्रपटासाठी योहानी आणि जुबिन नॉटियाल यांचे स्वर आता ऐकूया. शब्द आहेत रश्मी विराग यांचे, संगीतकार तनिष्क बागची.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

सिटी लाईट्स या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांचे स्वर आपण ऐकले. शब्द होते रश्मी सिंग यांचे, संगीतकार जीत गांगुली.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, ऍश किंग आणि साशा तिरुपती यांच्या स्वरात ऐकूया हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटात लगीत. संगीतकार तनिष्क बागची.

श्रोते हो, द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून. कार्यक्रमात आता ऐकूया MS धोनी या चित्रपटासाठी अरमान मलिक यांचे स्वर. शब्द आहेत मनोज मुंतशीर यांचे, संगीतकार अमाल मलिक.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोतेहो, बागी या चित्रपटासाठी मोनाली ठाकूर यांच्या स्वरात कुमार यांचं गीत ऐकूया. संगीतकार मित ब्रोज.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पेड्डी या चित्रपटासाठी मोहित चौहान यांचे स्वर. शब्द आहेत रकीब आलम यांचे, संगीतकार ए आर रहमान.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनल वरून. श्रोते, दुपारचे 2 वाजलेत.
2: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि.
4: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.
0: श्रोते हो, अशीच गोड गाणी आता आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात करूया पतिता या चित्रपटातल्या शैलेंद्र यांच्या गीतानं. स्वर आहे लता मंगेशकर आणि शंकर जयकिशन यांचा.

0: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे, आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो, तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2543-1705 आणि 2543-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.
1: श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया तलत महमूद यांच्या स्वरात छाया या चित्रपटातलं गीत. गीतकार आणि संगीतकार सलील चौधरी.

बरखा या चित्रपटासाठी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार चित्रगुप्त.

0: आहे.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे 101 FM. श्रुती हो यानंतर ठीक 2:15 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं बरखा या चित्रपटातलं. शब्द होते राजेंद्र कृष्ण यांचे, संगीतकार चित्रगुप्त. श्रोते हो, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होता.

0: तमन्ना मॅम, पुन्हा एकदा या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागाच्या शेवटी शेवटी आपण एक आठवण सांगत होता आईंची, आणि त्यात आपण म्हणालात की जे काही आपण करतो आहोत त्यात एक स्वतःचा आत्मसन्मान असला पाहिजे, कलेचा सन्मान असला पाहिजे, आणि एक संस्कृती पुढे नेण्याचा तो मुद्दा होता. आपण म्हणाला की मला गाण्याचा पहिला धडा मिळाला आणि आपलं वागणं हे चांगलं असलं पाहिजे, त्याचा बेस आईंनी तुम्हाला कानमंत्र म्हणून दिला, त्याचं आपण बोललात. आणि मला अगदी कालची घटना आठवते तुमची सोशल मीडियावरची. तुम्ही एका बीचवर, हा संदर्भ नेहमी राहणार आहे म्हणून आजची तारीखही श्रोत्यांना सांगून ठेवूयात की आज आम्ही बोलतो आहोत ते 16 जून 2026 रोजी सकाळी 11:30 आसपास. तर आत्ता परवा अगदी म्हणजे
1: श्रीलंका
0: जवळपास कट टू 30-35 वर्ष पुढे श्रीलंकेच्या एका बीचवर एक लोकनृत्य सादर करता, तो सगळा काय काय अनुभव होता त्याचा आणि याचा कसा धागा आहे जुळलेला
1: आहे? खरं तर मुळात आई मला एकच सांगायची, असं आपण खूपदा बघतो ना की जर शास्त्रीय नृत्य शिकलो म्हटलं ते आपण शास्त्रीयच केलं पाहिजे, असं नाही आहे. तुम्ही जर एक कलाकार म्हटलं तर तुम्ही सगळ्या पैलूंनी तयार असायला पाहिजे की तुमचं म्हणजे तुम्ही वेस्टर्न करा, क्लासिकल करा, लोकनृत्य, हे तुम्हाला सगळं आलं पाहिजे. आणि आई म्हणायची नेहमी की सगळ्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आज तुम्ही चार समाजात वावरल्यावरती तुम्हाला कोणी काही कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला सक्षमपणे देता आलं पाहिजे. असं नाही की अच्छा मला माहित नाही हे काय असतं, अच्छा हे इकडची, अच्छा ओके, नाही. आणि मग एक होतं, मला सर एक गोष्ट सांगायची इकडे आवर्जून की ना, चार ठिकाणी फिरल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी शिकता येत नाही. तर तुम्ही जेव्हा फिरता शिकता तेव्हा तुम्हाला ते करता येतं. आणि अर्थात मला फोक फिल्मी गाण्यांची फार आवड आहे आणि फोकची तर मला फार आवड आहे, म्हणजे मला खूप आवडतं फोक. त्यामुळे मराठी फोक म्हणा किंवा एनी फोक म्हणा हे मला अतिशय नाचायला आवडतं. आणि मी कॉलेजमध्ये पण भरपूर माझ्या जे युवा यूथ फेस्टिवल्स वगैरे होतात त्याला मी भरपूर फोकमध्ये वगैरे पार्टिसिपेट केलं आहे. आणि इव्हन मी आपल्या लावणीसाठी पण खूप प्रयत्न केले की ती चांगल्या प्रकारे कशी सादर केली गेली पाहिजे. कारण आपण खूपदा बघतो की आजकाल त्याचं म्हणजे विडंबन होतं, पण तसं न होता एक चांगल्या प्रकारे एक क्लासिकल कलाकार असून आपण ती कशी सादर करू शकतो. म्हणजे माझ्या आईचं तर विशेष एका लावणी कलाकारांनी कौतुक केलं होतं.

0: की तुम्ही तुमच्या क्लासिकल नृत्य असून सुद्धा लावणीमध्ये इतक्या छान मुद्रांचा वापर करून तुम्ही ती लावणी सादर केली त्याचा फार आनंद वाटला.
1: मुळात लावणी क्लासिकलच आहे,
0: आहेच
1: त्यात क्लास आहेच, त्यात दर्जा आहेच,
0: आहेच, नो डाऊट, नो डाऊट.
1: फक्त परिभाषा वेगवेगळ्या आहेत,
0: अगदी,
1: त्याचंही एक मीटर आहे, त्याचंही एक गणित आहे, आणि ते तसं झालं तरच ते छान वाटतं.
0: त्याची ती आणि ती सोज्वळताची जी आहे त्याची लावण्य त्याचं जे आहे तेच जर आपण नाही जपलं तर काय अर्थ आहे.
1: अगदीच अगदीच हाच अनुभव मला त्या परवाच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवरनं जाणवलं की सगळं चांगलं कसं करता येईल. म्हणजे अगदी त्यातली प्रत्येक स्टेप असेल. आता हिल पोरी हिला सारखं ते गाणं आहे,
0: ट्रेंडिंग मध्ये सध्या खूप आलंय,
1: ट्रेंडिंग आहे,
0: अर्थात जुनं गाणं आहे ते,
1: जुनं गाणं,
0: पण ते आता ट्रेंडिंग मध्ये खूप आलंय. भाऊ कदम त्यांनी केलंय,
1: बरोबर.
0: सो ते इतकं ट्रेंडिंग मध्ये चालू होतं. मग ते माझ्यासोबतचे जे दुसरे ज्युरी होते ते म्हणले मॅडम मला तुमच्यासोबत काहीतरी रील करायचं. म्हणलं आपण काय करूया बरं, ते अर्थात फोक आणि छत्तीसगडचे होते, ते अर्थात फोक आणि हे करणारे होते. मग म्हणलं आपण काय करूया, म्हणलं चला हे ट्रेंडिंग
1: अमराठी होते.
0: हो अमराठी होते,
1: अगदी जाणवत नाही त्यात,
0: नाही अमराठी होते. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मला शिकवा, मी म्हणलं तुम्ही मला फक्त फॉलो करा. आणि आम्ही तेवढंच केलं सर, एक टेक मध्ये आम्ही केलंय ते.
1: ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही पण लोक अनेक टेक त्याचे बघण्याचे करणार आहेत एवढं नक्की, कारण आजकाल
0: असे आले मला आम्ही खूप टेक करून बघितले म्हणून. थँक्यू सो मच.
1: तर ते गाणंही आपण ऐकूया.
0: ओ नक्की नक्की,
1: म्हणजे आपण जुनं गाणं ऐकू आणि हा जो नवा ट्रेंड आहे तो त्याला लगेच कनेक्ट होईल.
0: यस नक्की नक्की ऐकूया.

लीला आगो हिल अहिल पोरी हिला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला गो फैशन मराठी सो

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुलाबाचे फुला।

0: तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोतच, तो खूप पुढचा टप्पा असणार आहे. पण जे मागे टप्पे आपण सोडले 30-35 वर्ष पूर्वीचे शाळेतल्या आठवणी आपण बोलत होतो आणि नक्कल हा एक प्रकार तुम्ही त्यातनं सांगितला. आणखी कुठली कला त्या काळात नृत्याशिवाय आणि आता या मिमिक्रीशिवाय म्हणा नकलांशिवाय आणखी कुठली एक अशी स्पार्क म्हणून तुम्हाला लक्षात आली?
1: गाणं म्हणजे गाण्याची अर्थात आवड होती मला, पण म्हणजे असं मला कुठे एका ठिकाणी बसून मी शिकू शकत नव्हते. मी अशी पेशन्स म्हणजे पेशन्स नाही की बसायचं शिकायचं आऊ असं फार माझं. मी म्हटलं ना मी की लहानपणी खूप मस्तीखोर होते, मी अजूनही मस्तीखोर आहे
0: मला आत्ताही दिसतंय
1: पण लहानपणी जास्त होते. सो आईने मला गाण्याच्या क्लासला घातलं होतं, पण तिला मला कसं सर होतं इंटरेस्ट पेटीमध्ये होता. सो मी पेटी वाजवा असं काहीतरी वादन बिदन करायला आवडेल मला, पण तुम्ही बसून गाणं म्हणा ते शक्य नाहीये. पण आई म्हणाली जर त्यानिमित्ताने जरा हिला सुराचं ज्ञान तरी होईल. पण मी घरात ना असं आई गाणी जसं म्हणतो ना आई सतत रेडिओ ऐकायची माझी, आईला टायमिंगसाठी रेडिओ लागायचा. सो स्वयंपाक करताना काम करताना तिला कशा आता हा कार्यक्रम आहे आता तो कार्यक्रम आहे, मग त्या वेळेनुसार ती काम तिचं आवरायची.
0: ते बोलतं घड्याळच होतं,
1: बोलतं घड्याळ होतं. हा त्यामुळे घड्याळकडे बघायचं तिला कधी आम्ही पाहिलंच नाही.
0: बरोबर.
1: सो मी नेहमी सतत ती गाणी ऐकायची आणि काय व्हायचं ती गाणी घरात लागत असल्यामुळे ना मला ती गुणगुणायची सवय झाली. गाणी आपण म्हणतो ना पाठ होतात, सो ती ऐकून ऐकून ऐकून ऐकून गाणी मला पाठ व्हायला लागली. जसं मग ते हे खूपदा गाणं लागायचं, दिसते मजला सुखचित्र नवे.
0: अच्छा.
1: हे गाणं पण खूपदा लागायचं.

0: सो अशी सगळी गाणी ना मला गुणगुणायची सर फार आवड होती. मग सगळ्यात मला आईने पहिलं एक गाणं तयार करून दिलं जेव्हा मी चौथीत तिसरीत होते आणि ते गाणं होतं छान छान छान मनी माऊचं बाळ कसं गोरोगोरो पान. ताईने मला त्या कॉम्पिटिशनला उतरवलं, बालगीतं होती, म्हणजे तू हे गाणं म्हण, तयार करून केली प्रॅक्टिस आणि म्हटलं मी ते गाणं. तर ते मला त्याच्यात नेमकं सेकंड प्राईज मिळालं त्या गाण्यामध्ये, सूरबीर पकडून व्यवस्थित गायलं. म्हणून आईला आनंद झाला की अरे चला ही गातीये. मग असं करत करत करत ना सर मला थोडंसं ती अशी नंतर ती गाणी यायला लागली आपली, म्हणजे मी अगदी पाचवी सहावी सातवीत असेल, ते इला अरुण वगैरे आल्या आणि त्यांची ती गाणी यायला लागली त्या वेगळ्या आवाजातली आणि त्या पेसची, म्हणजे ते रेशम का लेहंगा वगैरे असं ते राजस्थानी टाईप वगैरे अशी उडती गाण्याची मला अजून जरा मजा यायला लागली. आणि सगळ्यात पहिलं गाणं आय थिंक परी हुमे त्या ह्यांचं सुनीता राव तिचं मी ऐकलं, त्यानंतर हे रेशम का लेहंगा आणि मग ते आणखीन मला आवाजने अट्रॅक्ट करायला लागले. आणि तसं माझा थोडा आवाज पण हस्की असल्यामुळे मला ते मजा यायला लागली आणि मी त्यांच्या आवाजाची नक्कल करायला लागले.
1: अच्छा,
0: ते रेशम का रुमाल
1: गाणं आणि नक्कल हे दोन कला मिळाले.
0: हा, म्हणजे मी ते गाणं कसं त्या गातायत काहीतरी वेगळं आहे त्या गाण्यामध्ये, युजुअल नाहीये जे आपण क्लासिकल ऐकतो ते युजुअल नाहीये, काहीतरी वेगळं आहे. मग ते रेशम का रुमाल गले में डाल के तू ना जन दिलदार मेरे मां दिल्ली का सुरमा लगा, असं ते थोडं बेसमध्ये वगैरे, मग ते इतकं मला आवडायला लागलं. मग मी ते गायला लागली. तर मी आधी ना अगदी काय म्हणतो आपण त्याला शांत शांतपणे बसून वगैरे छान असं गाणं गायची. आई म्हणली अगं ते जरा उडतं गाणं आहे, मग त्यात तुला जरा एक्सप्रेशन पण आले पाहिजेत, असं काहीतरी तू रिॲक्ट पण केलं पाहिजे. मग ते मला आईने त्या गाण्यावरती कसं तू दमदार गाणं आहे मग कसं केलं पाहिजे. आणि माझा भाऊ तबला वाजवायचा.
1: अच्छा,
0: सो आमचं घरगुती बँड होता, घरगुती बँड होता, सो मी पेटी वाजवायची तर तबला वाजवायचा आणि अशी आम्ही गाण्याची प्रॅक्टिस करायला.
1: पुढे जाण्यापूर्वी विचारतो तबला नाही शिकलात ना?
0: मृदंगम शिकले.
1: अरे देवा, आहेत पण तिथेही कमी
0: नाही. मृदंगम शिकले.
1: ओके ओके, म्हणजे बाकीच्यांनी काही करायचं की नाही? वाजवायचं तुम्हीच, गायचं तुम्हीच, नाचायचं तुम्हीच, ऍक्टिंग तुम्हीच करायची.
0: क्युरिओसिटी, सगळं शिकायचं, सगळं माहित पाहिजे आपल्याला.
1: तर गाण्याविषयी सांगत होता.
0: ओके, हा, सो ते गाणं मग मी माझा भाऊ तबला वाजवत होता आणि मी गायले आणि ते त्या तिकडे तेव्हा मी ऍक्च्युली सितार शिकायची पहिले. त्या सितार शिकत असताना त्या तिकडे त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आणि त्या मग आईने सांगितलं की हिला गाणं म्हणू द्या का. म्हणजे म्हणू दे तिला गाणं, म्हणे हा म्हणत असेल तर म्हणू द्या. आणि ते मी गाणं तिकडे म्हणतो त्या लोकांनी माझं एवढी म्हणजे एवढं कौतुक केलं की आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग. मी अगदी सांगते ना सर सातवीत वगैरे होते आणि तेवढं कौतुक मला एक्सपेक्टेड नव्हतं की लोक एवढं येऊन बोलतील, किती छान गायले. कारण ते गाणं तेव्हा ट्रेंडिंगमध्ये होतं फारच, तर ते लोकांना खूप आवडलं की ही तसंच गाते आवाजात वगैरे, कस काय ही नक्कल करते, मिमिक्री करते. मग मला कळायला लागलं की अच्छा ओके.
1: या सगळ्यांपैकी कुठलं गाणं होतं ते?
0: हे रेशम का,
1: रेशम का,
0: हा, ते रेशम का रुमाल त्यांचं पहिलं आलेलं गाणं होतं ते. आणि ते मी ऐकायला लागले आणि ते त्याच्यावर मग मी डान्स पण सेट केला होता. आणि मग आमच्या सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन्स व्हायचे ना, मग तिथे एकदा मी ट्राय केलं, तिकडेही मला फर्स्ट प्राईज मिळालं. मग असं

0: करत करत ते इतकं गाणी वेगवेगळी यायला लागली. आणि मग मी जसं म्हटलं, मला शोभा मुद्गल त्यांचा एक आवाजाची लकब मला खूप आवडते, आणि उषा उत्तुपची पण मी खूप,
1: हे सगळे उघड आले,
0: हा हे सगळे जे असे आवाज होते ना वेगळे, जसविंदर नरुला, उषा उत्तुप, सगळ्यात पहिले मी उषा उत्तुप त्यांची गाण्यांची खूप मिमिक्री करायची. आणि मला कॉलेजमध्ये
1: नक्की नक्की तुम्हाला लक्षात आलं मला, मी काय तुम्हाला थांबवतोय, मला श्रोत्यांना शब्दांमधून दाखवू देत की या उषा उत्तुपचीच एक कॉपी आहे दिसायला, आणि एकूण गेटअप जो आहे तो उषा उत्तुप यांच्याशी मिळता जुळता आहे. आज एक खूप मोठी पर्पल कलरची बिंदी त्यांनी लावली आहे, त्याच रंगाची साडी, आणि एक छान पांढर फूल पण त्याची माळलंय. अशा तो मला वाटतं हा जो गेटअप आहे, तिकडे जाण्यापूर्वी आपण एक मधलं एक गाणं हे ऐकून घेऊयात, ज्या गाण्याविषयी तुम्ही सगळं बोललं, आणि मग तिकडे वळूया.
0: ओके.

0: उषा उत्तुप त्यांचं गाणं मी सांगेन जे मला आवडायचं. मी जेव्हा
1: नक्की नक्की
0: सारे हसी नचे नचे सारे जोवा नचे नचे औवा औवा गो हे तुमसे प्यार औवा औवा ते गाणं त्यांचं ते गप.

0: नंतर एक आलं होतं ना डार्लिंग, आखो से आखे चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो, तिथे त्यांची खूप मला खूप आवडायचं.
1: प्रश्न प्रश्नच नाही. आपण दिसण्याविषयी आणि प्रेझेंटेशन विषयी म्हणजे प्रेझेंट होण्याविषयी बोलत होतो. स्टेजवर एक आपला कायम होण्यात आपला आवाका निर्माण करण्यासाठी स्टेज सगळं आपलं करून घेण्यासाठी अनेक कृत्या कलाकार करतात, त्यात दिसणं आणि प्रेझेंट होणं तुम्ही हा एक खूप मोठा भाग असतो. यावर यात तुमचं कशावर भर आहे?
0: मला दिसणं असं माझं सर त्याच्यावरती असं म्हणजे म्हणणार नाही, पण मला स्वतःला तयार व्हायला खूप आवडतं. मला प्रेझेंट स्वतःला प्रेझेंटेबल राहायला खूप आवडतं, बिकॉज आय लव्ह माय सेल्फ. मैं खुद की फेवरेट हूँ. बहुत फेवरेट हूँ. तो मुझे कोई पसंद करे नहीं करे मुझे कुछ फर्क नहीं पड़ता. आई एम अ वेरी पॉजिटिव पर्सन. आई लव माय सेल्फ व्हेरी मच.
1: ते जास्त महत्त्वाचं आहे,
0: खूप महत्त्वाचं. आणि मी सगळ्यांना सांगते, जे कोणी मला भेटतात किंवा कोणी मला सांगतात, तर मी त्यांना पहिलं सांगते की स्वतःसाठी तयार व्हा, दुसऱ्यासाठी नाही. कोणी तुमचं कौतुक करून आणि अर्थात तुम्हाला आवड पाहिजे मुळात. आता मला आवड खूप आहे, मला ज्वेलरीजची असं वेगवेगळे फुलं साड्या मला खूप आवडतात. सो आय अट्रॅक्ट आणि मला ते खूप इतकं अट्रॅक्ट करतं की मी ते करते. पण अर्थात खरं सांगू सर तर मी अगदी टॉम्बॉय होते पहिले. व्हेरी ओपनली सांगते, मी खूप कॉलेजच्या वेळेस वगैरे खूप दंगे वगैरे करायचे. तर मी खूप अशी एवढी प्रेझेंटेबल स्वतःला नव्हती ठेवत. पण एक काही काळ आला जिकडे मला असं वाटायला लागलं की अरे नाही, जेव्हा मी नाटकात वगैरे काम करायला लागले, जेव्हा अभिनयाकडे गेले, तर मला असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही आपण असं करू शकतो, आपण छान राहू शकतो, तर अजून का नाही आपण प्रयत्न करायचा. सो मग मी ते स्वतः आय मेड माय ओन स्टाईल.
1: इव्हन टॉम बॉयनेस सुद्धा एक त्यावेळी फॅशनच होती, त्याच्यासाठी पण काहीतरी वेगळं व्यक्तित्व तुमच्याकडे असायला लागत होतं.
0: एक्झॅक्टली,
1: ते ट्रेंडिंग, आजच्या भाषेत सांगितलं तर मधला काळ तोही ट्रेंडिंग होता. नाही तिथं टॉम बॉय त्याला एक चांगला असा पॉझिटिव्ह टच होता.
0: Yes.

0: तर श्रोतहो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्य गुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग दुसरा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील हो.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेत

0: उडालेल्या पावसाचा आनंद असतो तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2543-1705 आणि 2543-1706. जरूर फोन करा. सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता विषय आहे मी आणि पाऊस.
1: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, यानंतर ठीक 3 वाजता मंच आहे गीत हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: ये है राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।

0: ये है विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले।

0: है भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।

0: JKFM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. पूर्वसूत्र

0: सकाळी एकदम थंडी वाजायला लागल्यानं जाग आली. मी डोळे उघडून दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजा मागे चेहरा दिसला, मुलीचा. एकदम ध्यानच वाटलं ते.
1: ए मुला, उठ की रे.
0: खोलीतल्या टेबलावर मास्तरांनी मला प्रदर्शनात करायला सांगितलेला देखावा अर्धवट पडला होता.
1: असलं कसलं खेळ, रस्त्यावर बैलगाडी नको वाटत.
0: ही मुलगी कोण आहे?
2: काल रात्री आपल्याकडे कुरसुंदीहून पाहुणे आले आहेत, त्यांची पोरगी ही.
0: स्वयंपाकघरात पाटावर बसून दूध पित असताना आणखी एक, पण सोन्यापेक्षा बरीच मोठी मुलगी सोप्यात आरशाची पेटी घेऊन वेणी घालत बसलेली दिसली. तेवढ्यात एक मुसळासारखा आवाज आला.
3: ए हिरे, अगं त्या बंक्याला म्हणा ये की लवकर.
0: पण तो बंक्या की कोण तो आलाच नाही. मग मी माझं सगळं आटपून शाळेत गेलो. पहिले 3 तास झाल्यावर मग गाण्याच्या स्पर्धा होत्या.
4: पहिले बक्षीस
0: त्यांनी माझंच नाव वाचून दाखवलं. मी बक्षीस घेऊन घरी आलो.
5: पेला मिळवला ना वाटत यानं, चांदीचा.
0: देवाला नमस्कार करून मी बैठकीकडे निघालो तर बंक्या तिथं आधीच बसला होता. ते पेरू आरवडगींच्या बागेतले चोरून आणलेस ना.
5: झाडाची फळ म्हणजे पक्ष्यांचा आणि मुलांचा मेवा असतो म्हंटल, तो त्यांनी घेतला तर चोरी होत नाही रे.
6: तू आता इथे थांबू नकोस, सरळ तुझ्या खोलीत जा आणि तुझा तो खेडेगावचा देखावा पूर्ण करून टाक.
0: मी पाहिलं प्रत्येक घरासमोर जोंधळ्याच्या दाटापासून केलेली एक छोटीशी बैलगाडी होती. दुसऱ्या दिवशी मी शाळेत जायला निघालो तेव्हा आजी म्हणाली,
6: जाताना या बंक्याला घेऊन जा.
0: मी त्याला घेऊन शाळेत गेलो. मधल्या सुट्टीत आमचे खेळ सुरू झाले.
5: हा सगळ्या बायकी खेळ झाला सर, खरा खेळ मी सांगतो बघ.
0: कोणत्या परवळ्या गोंगळ्या यांचे डोळे चमकायला लागले.

गाण्याच्या स्पर्धेच्या वेळी आलेल्या पाहुण्यांनी मला एक पाकिट दिलं होतं आणि ते घेऊन शारदा संगीत विद्यालयाच्या म्हापसेकर मास्तरांना जाऊन भेट म्हणून सांगितलं होतं. रोज शाळेत येता जाताना आम्हा सर्वांचं लक्ष त्या हिरव्या माडीवर असायचं. त्या माडीवरच्या खिडक्यातून कधी सहसा ऐकू न येणारे आवाज ऐकू यायचे. बाजाची पेटी, जलतरंग, फ्लूट, तबला असले आवाज मला माहिती होते.

कधी कधी त्यापेक्षाही वेगळे दुःखी व्हायला लावणारे आवाजही आम्हाला ऐकूयाचे. तबला वाजत असला म्हणजे दंगा चालू असल्यासारखं वाटायचं. मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी घुंगरांचे आवाज ऐकूयाचे. त्या दिवशी खिडक्यांना पडदे लावलेले असायचे.

0: रस्त्यावरून पाहायचा प्रयत्न करणारी पोरं थोड्याच वेळात निघून जायची. आमच्या शाळेतल्या मुलांकडून काय काय माहिती मिळायची, पण त्यातला कुणीही आत गेलेला नव्हता, त्यामुळे ती खरी वाटायची नाही. मला गाण्याच्या स्पर्धेत नेहमी बक्षीस मिळायची. तेव्हा आपण कधीतरी त्या माडीवरच्या आवाजाच्या खोल्यात जाणार असं मला वाटायचं. एक दिवस मी आजीला म्हणालो, आजी मी आज शारदा संगीत विद्यालयात जाणार आहे. हिरा माझ्यासमोरच आपल्या वेण्या सोडून पुन्हा घालत होती. मामी बाजूला भिंतींवरच्या डागांचा अभ्यास करत बसल्या होत्या. त्या एकदम म्हणाल्या,
1: जाईना अस, जाताना हिरीला पण घेऊन जा की तिलाही तुझ्यासारखी गाण्याची खूप आवड आहे बघ.
0: खरं म्हणजे मला कुणालाही न घेता एकट्यालाच जायचं होत. अजून एखादा मित्र आला असत तर चाललं असत, पण मुलगी आणि तीही हिरासारखी नकोच होती. मी काकू करायला लागलो. मग आजी म्हणाली,
2: घेऊन जा तिला, तिथे क्लासात बऱ्याच मुली असतील, हिरेची तुला सोबतच होईल.
0: ही भानगड माझ्या लक्षातच आली नव्हती.
3: तामा आलेच बघ 5 मिनिटात तयार होऊन.

0: हो,
1: हिरा 1 तासानं परत आली. मी तिला ओळखायलाच विसरलो. तिनं परकर पलटं घातलं होतं आणि खांद्यावरून साडीच्या पदराप्रमाणे ओढणी घेतली होती. तिचं एकटं परकरात पोटाजवळ खोचलं होतं. परकर आणि पोलक्यामध्ये पोटाची उघडी पट्टी होती. गोरी,
0: चल.
1: तिच्या उजव्या डोळ्यावरची भुवई एकदम वर गेली आणि तशीच राहिली. मी तिच्याकडे बघत राहिलो. आम्ही क्लासमध्ये गेलो तेव्हा मास्तर एकटेच होते, पण बाहेर पडेपर्यंत बऱ्याच मुली येऊन न बोलता पालथ्या मांड्या घालून बसल्या होत्या. न बोलता, न बोलणाऱ्या मुली फक्त चित्रात

0: उघडच असतात, पण मोठ्या बायकांची चित्रातली तोंडही उघडीच असतात असं हणमशेट मास्तर म्हणतात ना ते अगदी बरोबर. क्लासमध्ये गेल्यावर मी म्हापसेकर मास्तरांना काय काय सांगायला सुरुवात केली, पण ते एकदम मध्येच म्हणाले,
1: हे बघ बाळ, मी आत्ता जरा गडबडीत आहे, उद्या सकाळी येशील मग पाहूया.
0: मी मान हलवली. आम्ही जिना उतरून रस्त्यावर आलो. सकाळची ऊन रस्त्यावर पडली होती.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपास

0: अनोखी सृष्टी।
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: संपर्क 89 29 30 41 42।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: रस्ता फुलांसारखाच टवटवीत दिसत होता. चंब्याने मला आपल्या खिडकीतून पाहिलं असणार.
1: लंब्या काय बे तुला,
0: बोलता बोलता त्यानं समोर हिराकडे पाहिलं.
2: बोल की रे.
0: चंब्या काहीही न बोलता आपल्या फाटकातून आत गेलो.
2: चल मला तुझी शाळा दाखव.
0: आमची शाळा मुख्य रस्त्याला जाऊन मिळणार आहे का दुसऱ्या रस्त्याला लागून आहे. आम्ही त्या रस्त्यावर वळलो तेव्हा तिथं आमच्याच शाळेतल्या वरच्या वर्गातल्या मोठ्या मुलांचं क्रिकेट चालू होत. ही पोरं म्हणजे अगदी प्रसिद्ध होती. रस्त्यात बॉल हरवला तर तो सापड्यापर्यंत रस्ता सुद्धा बंद करतील. जंब्या कटकोळ बॅटिंग करत होता आणि एक तळ भैरव मुलगा त्याला बॉल टाकत होता. हिरा थांब गुती मुलो, माझं काहीही न ऐकता हिरा सरळ पुढे जाऊन रस्त्यात जंब्या बॅट टपटत होता त्याच्या समोर उभी राहिली. तिनं भुवई वर चढवली.
2: लंपन चल की रे.
0: जंब्या बॅट हातात घेऊन मारुती सारखा तसाच उभा राहिला. कोणी काहीही म्हणाल नाही. मी चटकन हिराजवळ गेलो आणि मग शाळेच्या गेट मधून आत गेलो. ही सगळी दंगेखोर पोरं शांत कशी राहिली? अगो ही सगळी पोरं म्हणजे एक नंबरची
2: गुंड ना. पण त्यांनी आपल्याला मुक्काट्यानं वाट दिली की नाय? पुन्हा मी गेले तरी अशीच वाट देतील बघ.
0: मी तिच्याकडं आणि तिच्या उंच जाणाऱ्या भुवईकडे पाहतच राहिलो. हिचा भाऊ बंक्या पावर बाजे आम्हाला कळलं होतं पण हिच्याकडे काहीतरी पावर आहे असं मला वाटायला लागलं. शाळेला सुट्टी होती तरी आरजी कुलकर्णी मास्तर शाळेत होते. ते नवीन आलेले होते आणि नेहमी शाळेच्या जवळ असायचे. टेबलावर ते काहीतरी काम करत बसले होते. असली कामं करणं आणि मुलांची अरचिडणं, त्यांच्याशी तुसडेपणाने बोलणं म्हणजे आरजी के मास्तर. मी त्यांना टाळून जात असतानाच हिरा हसत त्यांना म्हणाली,
2: सर मी याची मामी बहीण हिरा शाळा पाहायला आले.
0: तिचे पांढरे शुभ्र दात चमकले, गुलाबांचा वास आला.
3: अरे चलो चला या या या या ये रे ये लंपू. चलो चला चला मी तुम्हाला शाळा दाखवतो. या या या या या अशे या. ही प्रयोगशाळा नवीनच बांधली आहे. समोर हेडमास्तरांची खोली आहे, जुनीच आहे. या या या अशी इथून या. ये रे ये लंपू ये ये ये आलास का?
0: मास्तरांना इतकं गोड बोलायला येतं हे मलाच काय? आमच्या वर्गातल्या कुणालाही खरं वाटलं नसतं. दहा मिनिटात पाहून संपणारी शाळा एक तास झाला तरी संपेच ना.
2: अयो तुमचा खूप वेळ घेतला की आम्ही सर, तुम्हाला त्रास?
3: अहो हा लंप्या म्हणजे माझा अगदी आवडता विद्यार्थी.
0: मास्तर असं म्हणत म्हणत गेट पर्यंत आले.
2: लंपू चल आता घरी जाऊ, उशीर व्हायलाय.
0: तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या गावठी गुलाबांच्या वासात चालत असताना मी मान वर करून हिराकडे पाहिलं. ती भुवई उंचावून स्वतःशीच हसत होती. आम्ही आमच्या घराकडे आलो तेव्हा सुमी आमच्या फाटकातून बाहेर पडत होती. सुमीशी काहीतरी मी बोलणार होतो पण पाहिलं तेव्हा ती नेहमीप्रमाणे माझ्याकडे पाहून हसत नव्हती. माझ्या दिशेने पाहत होती पण माझ्याकडे नाही. ती कुठं पाहतीये तेच मला आधी समजेना. पण नंतर एकदम लक्षात आलं की हिराचा हात अजून माझ्या खांद्यावरच आहे. त्या हाताकडं सुमी पाहत होती. माझ्याशी बोलायचं तर राहू दे

0: दुकानात जाऊन सामान घ्यायची हिराला फारच आवड असणार. दुकानात शिरत असताना ती नाचत असल्यासारखी वाटायची. दुकानदाराशी बोलताना ती इतकं गोड बोलायची कि दुकानदार तिच्यावर एकदम खुश व्हायचे. आम्ही कुणी तुमच्याकडे ते हे आहे का असं विचारलं तर खेडकर दुकानदार आधी आमच्याकडे लक्षच द्यायचा नाही, मग पुन्हा पुन्हा विचारायला लावून म्हणायचा,
1: आहे पण इतके पैसे पडतील, पैसे असतील तर बाहेर काढतो.
0: पण एक दिवस हिरानं त्याला त्याच्या मागच्या कपाटातल्या सगळ्या वस्तू बाहेर काढायला लावून फक्त एक लाल रिबीन घेतली. ती सुद्धा नाक मुरडून. तिला हवी असलेली पावडरची डबी आपल्याकडे नाही म्हणून खेडकरला रडायलाच येणार असं वाटलेलं. खर तर दुकानातनं विकत घेण्यासाठी तेवढे पैसे हिराकडे नसायचे, पण केव्हाही हिरा जवळ आली की सुंदर वास यायचा.

0: एक दिवस मी दुपारी कुरसुंदीकरांना दिलेल्या खोलीत पुंग्या बोकाल पकडायला गेलो तर हिरा आपली ट्रंक उघडून बसली होती. त्या ट्रंकेत मला कितीतरी वस्तू दिसल्या, टब्या, बाटल्या, कात्र्या वगैरे. खेडकरच्या दुकानाचं कपाट उघडल्यावर येतो तसा वास येत होता. खेडकर मॅडच, पण आमच्या घरात राहणाऱ्या मुलीनं त्याच्या दुकानातून चोरून सामान आणावं हे पाहून मला भीतीच वाटली. त्यानंतर मी तिच्या बरोबर कुठेही बाहेर जायचं बंद केलं. कणबर्गी गंगा म्हणाला,
1: बेस्ट केलास घे, तू खेळायला नसलास तर मजा नाही बघ.

0: करून शांत जंगले न भात मेघ पांगले प्रसन्न हो वसुंधरा लाल लाल लाल लाल लाल ला। आमच्या पडवीतल्या त्या मोठ्याच्या मोठ्या न्हाणीघरात मी आंघोळ करत होते. धूरसाहेब माझ्याभोवती गर्दी करायला लागले होते. तेवढ्यात म्हशीचं रडणारा रेडकू माणसाच्या आवाजात बोलायला लागलं तर येईल तसा आवाज स्वयंपाकघरातून यायला लागला.
1: वहिनी अहो कसली काळजी करताय, एक घर गेलं तर 10 बांधी ना. मी याला आधीच म्हटलं काळजी नको. अडी अडचणीला वहिनी रावसाहेबाचं दार आपल्याला आधी उघडणार बघ. काय गे म्हणलं होती की नाही तुला? अरे वा लंपूच ना, केवढंच होत रे तांब्या एवढा, आणि आता किती मोठं झालं की गोरा पान सोन्याच्या लगडी सारखा.
0: मी सोन्याच्या लगडी सारखा गोरा? मी त्या माणसावर खुश झालो. पण लगड म्हणजे काय?
1: तू पाहिली नाही काय? तू लगड म्हणजे सूर्याच्या प्रकाश किरणासारखी झळझळीत लहान विटेसारखी असते बघ, सूर्याचा तुकडाच म्हणे ना का. एकदा पाहिली की कायम डोळ्यासमोर उभी राहणार. आमच्या कुरसुंदीच्या घराच्या परसात खणत असताना एका तांब्याच्या हंड्यात मला लगडी सापडली.

0: बघ,
1: रघुवीर
0: तांब्या उघडल्यावर सगळीकडे केवड्यासारखा वास सुटला बघ, लकडीच लकडी. तुला तुला हवी काय त्यातली एखादी?
2: पण त्याला काय उचलणार आहे काय? ते जड असतंय म्हटलं.
3: माझ्या डोळ्यासमोर ती लगड उभी राहिली होती. ती मी दप्तरात ठेवली आहे आणि अंधारातून जाताना तिचा सगळीकडे सोनेरी प्रकाश पडलाय. मला सहज उचलता येईल ती. मला पाहिजे.
0: मग आता तू कपडे कर जा. तुझे कपडे कपडे घालून झाले का नाही? तुझी तयारी झाली की मग जाऊया की रे.
3: मग मला समजलं की तो माणूस म्हणजे अण्णा, हिरा बंक्या आणि सोनाचे वडील.

शारदा संगीत या मालिकेच्या 7व्या भागातील भूमिका आणि कलावंत आजी ज्योती सुभाष, मामी अरुणा सांबराणे, हिरा रूपाली भावे, मास्तर श्रीकांत यादव, चंब्या सक्षम कुलकर्णी आणि लंपन मदन देवधर. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये. निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम ऐकलात.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: ऐकूया आता एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन. जिल्हा प्रशासनाचे निर्देश आता आपण ऐकणार आहोत. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात

आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणातून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

श्रोते हो, हॅलो. आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टागोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, लीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत, प्रसारित करत आहोत
1: पुणे आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल.

0: आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
0: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: हर घर में

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया। संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट आहे मुंबईचा फौजदार।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 880551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: हर

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: APS नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या APS.
2: तीन पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध APS. होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन APS.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर अरुण दाते यांच्या स्वरात राम मोरे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा.

0: म्हणलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसा बरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
2: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
3: पुस्तकांचा वर्षाव सवलतींची बरसात 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. सुधीर फडके यांच्या स्वरात गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुन्हा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून आज देशवासियांना संबोधित केलं. आजच्या संवादातून पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केलं. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले. राष्ट्र उभारणीतील लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पुन्हा पुन्हा येत आहे असं पंतप्रधान म्हणाले. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं

0: त्यांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. आगामी गणेशोत्सवासाठी स्थानिक मूर्तिकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केलं. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेमध्ये 3 घटकांचा समावेश करण्यात आला आहे. थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती आणि 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 टाइम सेटलमेंट अर्थात 1 वेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज देशभरात राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. पोलिओमुक्त भारत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या दृष्टीनं प्रत्येक पालकानं जबाबदारीनं पुढे येऊन आपल्या 5 वर्षाखालील बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यावेळी उपस्थित होते. राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत राष्ट्रकर्तव्य या सेवाभावी संघटनेचं औपचारिक उद्घाटन आणि बोधचिन्हाचं अनावरण काल पुण्यात करण्यात आलं. या सोहळ्यात 353 राज्याभिषेक सोहळा अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. शिवरायांना स्थानिक देशी वनस्पतींचा बीजाभिषेक तसंच जलाभिषेक करून सरदार राजघराण्यांच्या वारसदार प्रतिनिधींचा सन्मान यावेळी करण्यात आला. वटपौर्णिमेनिमित्त आज पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिला. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांनी म्हटलं आहे. वडगाव बुद्रुक इथं महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. आर्थिक परिस्थितीमुळं कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये तसंच विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सरवदे यांची सरचिटणीसपदी तर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. संघाच्या आज झालेल्या या निवडणूक प्रक्रियेसाठी वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. कृषी दिनाचं औचित्य साधून कृषी विभागामार्फत येत्या 1 जुलैला मुंबई इथं राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सोहळ्यात 2023-24 वर्षातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 189 शेतकरी संस्था आणि कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. हवामान. पुणे परिसरात आज दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना तसंच विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता. ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार.
1: संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, हे गाणं आहे 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या बहारो की सपने या चित्रपटातलं. आज आपण याच चित्रपटाबद्दल बोलणार आहोत बर का. या गीताचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीत आर डी बर्मन यांचं आणि स्वर अर्थातच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा. या चित्रपटातली सगळी गीतं ही मजरू सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि गीतांना संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. खर तर चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला तो अपयशी ठरला, कारण चित्रपटाचा शेवट हा नायिकाच्या मृत्यूने होतो अशा दुःखद घटनेने केला होता. यावर प्रेक्षकांच्या खूपच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी चित्रपटाचा शेवट बदलण्याचा निर्णय घेतला, तो रिशूट केला आणि शेवट सुखद केला. खरं तर बहारो के सपने हा राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा एक क्लासिक चित्रपट. पण असं म्हणतात मंडळी की राजेश खन्ना यांचा हा दुसराच चित्रपट असल्याने आणि त्यावेळी आशा पारेख ही आधीच सुपरस्टार असल्याने राजेश खन्ना सेटवर थोडेसे बुजल्या बुजल्यासारखे होते. पण तरीही अभिनयात मात्र त्यांनी या गोष्टीची झलक कुठेही जाणवू दिली नाही. चित्रपटाच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला अजून सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
4: चुनदी

आपण बोलतोय बहारो के सपने या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आता ऐकलं ते गायलं होतं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी, तर संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. खरं तर हा चित्रपट सुरुवातीला विजय आनंद दिग्दर्शित करणार होते, पण काही गैरसमजुतींमुळे नासिर हुसेन यांनी स्वतःच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटात गीताच्या भूमिकेसाठी मुख्य नायिका म्हणून नंदा यांना विचारण्यात आलं होतं आणि त्या भूमिकेसाठी ग्लॅमर विरहित लुक आवश्यक होता. नंदा यांना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी हा चित्रपट नाकारला. या चित्रपटातलं अजून एक क्लासिक गाणं म्हणजे क्या जानू सजन होती है क्या गम की शाम. लता दीदींच्या आवाजातलं हे गाणं म्हणजे त्यावेळेसची एक प्रचंड मोठी कामगिरी होती बरं का, कारण त्यावेळी मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान भारतात आलेलं नव्हतं. तेव्हा आर डी बर्मन यांनी टेप रेकॉर्डरचं इरेझर हेड तोडून गाणं रेकॉर्ड केलं, त्यामुळे लता दीदींच्या पहिल्या आवाजावरच दुसरा व्होकल ट्रॅक रेकॉर्ड करणं शक्य झालं आणि त्यातूनच निर्मिती झाली या अप्रतिम गाण्याची. मग आता ऐकूयात लता दीदींच्या स्वरातलं तेज गाणं ज्याला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी, आणि चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू।
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6:15 झाली आहेत, प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, कार्यक्रमातलं पहिलं गीत आता आपण ऐकणार आहोत निवडुंग या चित्रपटातलं पद्मजा फेणाणी यांच्या स्वरात। गीत आहे आरती प्रभू यांचं आणि संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249159.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, यानंतर प्रवीण दवणे यांचं बालगीत ऐकूया.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे राम कदम यांचं, स्वरुषा मंगेशकर यांचा आणि चित्रपट पिंजरा.

0: गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रुती हो कार्यक्रमात यानंतर शाब्बास सुनबाई शाब्बास या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आहे. संगीत आहे मीना मंगेशकर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, आता ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं मुंबईचा जावई या चित्रपटातलं आपण गीत ऐकणार आहोत. स्वर आहे रामदास कामत यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया. ऊन पाऊस या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात, गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: शुभ मंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्त वचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास

0: जितेंद्र घोडके सराफ
1: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 27वा श्लोक. कर्म कसं होतं, कर्माचं कर्तृत्व कोणाकडे आहे आणि अज्ञानाचं लक्षण कोणतं याचा विचार या श्लोकात केलेला आहे. मी करता हा या श्लोकाचा विचार आहे. साधारणपणे मनुष्य अहम म्हणजे मी करता आहे असं समजतो, पण तत्वदृष्टीने विचार केला तर तो करता नाही हे सिद्ध होतं हे विशद करणारा हा श्लोक आहे. अर्थात सर्व जेवढं काही कर्म होतं तेवढंही प्रकृतीच्या त्रिगुणांकडून होत असतं, पण अहंकाराने विचारशून्य झालेला पुरुष त्या कर्माचा आपल्याला करता समजतो. गीता तत्व मंजिरी या ग्रंथात लोकमान्यांचे शिष्य जसं करंदीकर यांनी या श्लोकाविषयी स्वतःची भूमिका सांगताना म्हटलंय, जे कर्म तुला करायचंय ते निर्लेप कर्मशास्त्र होय. कर्माचा लेप आपल्याला न लागण्याला प्रकृती आणि प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्व रजतमादी गुण हेच कर्मासाठी जबाबदार आहेत. आत्म्याशी त्यांचा संबंध नाही. आत्माच याचा कर्ता मानणं हा अहंकारयुक्त मूर्खपणा आहे. हा सारा खेळ प्रकृतीचा आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. गीता रहस्यकार लोकमान्य टिळक या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात, प्रकृती निराळी आणि आत्मा निराळा. प्रकृती किंवा माया सर्व काही करते, आत्मा काही करत नाही, आणि हे ज्यांनी ओळखलं तोच ज्ञानी झाला, त्याला कर्माचा बंध पडत नाही. माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय, देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. तैसे शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. अरे अर्जुना, आपण जर दुसऱ्यांचा भार किंवा ओझ आपल्या डोक्यावर घेतलं तर आपल्याला भार नाही का होणार? जी काही पापपुण्य होतात ती प्रकृतीकडून होतात, पण मूर्ख लोक अविचारांनी ती मी केली असं म्हणतात. खरं तर त्रिगुणांच्या प्रेरणेने सगळी कर्म होतात, पण अहंकारांनी मोहित झालेला जीवात्मा मीच करता आहे असं समजतो. पण हे अर्जुना, गुण आणि कर्म ही दोन्हीही आत्म्यापासून वेगळे आहेत असं जाणणारा तत्वज्ञ हा गुणांचा परस्पर चाललेला खेळ आहे असं लक्षात घेऊन त्यात आसक्त होत नाही. आता कर्माचे काही प्रकार समजून घेऊया. सत्कर्म, सत्वगुणाच्या आधिक्यानी केलेलं कर्म. मध्यम कर्म, रजोगुणाच्या आधिक्यानी केलेलं कर्म. ते पुण्यरूप नसतं, पापरूप असतं. निषिद्ध कर्म, ते तमोगुणाच्या आधिक्यानी केलेलं कर्म. आणि कर्मभोग म्हणजे सुखदुःख मला असं ज्ञान होणं. भगवंत अर्जुनाला सांगतायत की मी करता माझ्यामुळे हे सगळं होत आहे हा विचार तू करूच नकोस. समोर आपल्या स्वजनांना पाहून युद्धभूमीवर त्यांचा वध करणं हे त्याला पाप वाटतं आणि तो स्वतःच कर्माचं कर्तेपण घेतो. स्वजनांचा मोह, शोक आणि व्याकुळ अवस्था यामुळे कर्तेपणाच्या परिणामाला तो घाबरतो. भगवंत अर्जुनाला सांगतात, फळाची अपेक्षा न करता कर्म करून कर्माचा आनंद घ्यावा. बुद्धी

स्थिर आणि आत्मनिष्ठ ठेवावी. इंद्रियांचा संयम असावा. फलाशा रहित कर्माने चित्तशुद्धी होते, बुद्धीचा निश्चय होतो आणि म्हणून कर्म करताना ते ईश्वरासाठी ईश्वरी इच्छेने करून त्याचं फळ त्यालाच अर्पण केलं तर कर्तेपण निर्माण होत नाही. कार्यक्षमतेने आणि कुशलतेने काम करताना चित्त परमात्म्याच्या अनुसंधानात असावं. कर्तेपणा, भोगतेपणा, अनुकूल प्रतिकूल विचार यापासून स्वतःला वेगळं करून आत्म्याशी एकरूप असावं. भगवंताच्या कृपेशिवाय झाडाचं पानही हलत नाही या निश्चयाने कर्म करावं. चित्तवृत्ती प्रभूकडे वळवली तर चित्त निधिध्यासात कर्म करतं. अर्जुनाने आशा, ममता, संताप याचा त्याग करून युद्ध हे स्वधर्माला स्मरून करावं याचं स्मरण भगवंत करून देतात. कुंभाराला माती तुडवावीच लागते पण त्यातून निर्माण होणारे घट अनेकांना उपयोगी पडतात. संत तुकारामांना भजनानी देव भेटला पण त्यांनी भजन सोडलं नाही. म्हणून कर्म पारमार्थिक जीवनाचा पाया आहे आणि कळसही आहे. कर्म करून धर्माचं पालन होतं आणि कर्माला सहजता येणं हा कळस असतो. धनुष्यबाण टाकलेला अर्जुन मी देह आणि ते माझे या मोहबंधनात अडकला होता. हे बंधन अज्ञानामुळे होतं पण गीतेच्या अखेरीस हे बंधन तुटतं आणि तो करिष्ये वचनं तव असं म्हणतो. करिष्येमध्ये कर्म होतच पण ज्ञानोत्तर कर्म हे अर्जुनाला मुक्त करणारं होतं. सहजम कर्म कौंतेय या गीता वचनात सहजत आहे. जन्माबरोबर कर्म प्राप्त होतच. लहान मूल हातपाय हलवतं, मातेचं दूध पितं हे सहज कर्म असतं. ही त्याची सहजता अहंकारामुळे पुढे राहत नाही. तापवणं, झिजवणं, जाळणं ही कामं अग्नी करतो, त्याचा तो धर्म आहे. यमधर्म जन्म मृत्यू चक्राचा समतोल सांभाळतो कारण तो त्याचा धर्म आहे. यात शोक कोणीच करत नाही कारण ते विहित कर्म आणि सहज कर्म असतं. हाच भाव विनोबा भावे गीतायतून सांगताना म्हणतात, कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे, अहंकार बळे मूढ करता मी हेची घेत असे. समजा एखादी इमारत बांधायला घेतली तर त्यासाठी विटा, सिमेंट, वाळू, दगड, सळई अशा अनेक गोष्टी लागतात. त्याबरोबर सुतार, लोहार, गवंडी, अभियंता, वास्तुविशारद असे अनेक जण काम करत असतात. या सर्व साहित्याचा उपयोग करून आणि सर्वांचे एकत्रित परिश्रम होऊन ती इमारत उभी राहते. या कशात जरी काही न्यून राहिलं, उणीव राहिली तर काम पूर्ण होत नाही. अशा स्थितीत मी या कार्याचा करता आहे असं कोणी म्हणू शकेल का? यात प्रत्येकाचं योगदान नक्की आहे पण कोणी एकच याचा करता नाही. हे सर्व काही निमित्ताने या कामाशी जोडलेले असतात. तसंच प्रकृतीच्या गुणांकडून हे कार्य घडत असतं. निमित्त मात्रम भवसव्य साची असं भगवंत म्हणतात. कर्तेपण सोडून तू निमित्त मात्र हो. तुझ्याशिवाय हे युद्ध होणार नाही हे जरी खरं असलं तरी हे युद्ध म्हणजे तू नव्हेस. सोनार दागिने बनवतात, नंतर त्यांचं नाव देखील दागिन्यांवर नसतं. ते काही काळापुरते त्या दागिन्यांचे कर्ते असतात, ते निमित्त मात्र असतात. समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप. साधक संजीवनी या ग्रंथात स्वामी रामसुखदास महाराज यांनी छान उदाहरणाद्वारे या श्लोकाचा आशय स्पष्ट केलाय. ज्याप्रमाणे समुद्र वाचून लाटेचं स्वतःचं कोणतंच स्वतंत्र अस्तित्व नसतं, त्याप्रमाणेच संसारा वाचून शरीराचं स्वतःचं कोणतंच अस्तित्व नाही. परंतु अहंकाराने मोहित झालेला मनुष्य जेव्हा शरीराला मी मानतो तेव्हा त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कामना उत्पन्न होतात. मला सर्व काही गोष्टी मिळाव्यात, लोकांनी मला चांगलं समजावं, माझा मान सन्मान करावा इत्यादी. त्याचं याकडे लक्ष जात नाही की शरीराला आपलं स्वरूप समजून तो आधीच बांधला गेलेला असतो आणि निर्माण होणाऱ्या कामनांमुळे ते बंधन अधिकच वाढत जातं. आजच्या संदर्भात हा श्लोक मानवी स्वभावातला अहंकार या दुर्गुणावर प्रहार करणार आहे. मी एवढं केलं म्हणून मला बाजूला ठेवून हे काम होणार नाही असं मी, माझ्यामुळे, मीच या अहंकारांनी भरलेल्या दर्पोक्ती आपण ऐकतो, कदाचित आपण बोलतोही. पण आपण हे विसरतो की आपण फक्त एक माध्यम आहोत. आपलं हृदय, श्वास यावर आपलं काहीही नियंत्रण नाही. हे एखाद्या क्षणी या क्रियांमध्ये बाधा येते आणि ठोका चुकतो तेव्हाच लक्षात येतं. आपण फक्त एक माध्यम आहोत. करता

मिरविता तोच आहे हे आपण विसरतो आणि मी पणा मिरवतो. प्रत्येक गोष्ट कोणीतरी आपल्याकडून करवून घेतो आहे, त्याची इच्छा आहे म्हणून हे सगळं घडतंय. हे वास्तव कळून ज्या दिवशी मी पणा सोडून त्याला शरण जाऊ, तेव्हाच मनावरचा अनावश्यक ताण गळून पडेल आणि मनाला अनोखी शांतता लाभेल.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
3: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
6: वॉचमन, वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
7: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

हे आहे आकाशवाणी आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. ठीक 7 वाजता सैनिकों की शौर्यगाथा हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं, स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत आहे, संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे राम पाठक यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. हर घर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: मंगेश पाडगावकर यांचं गीत आहे, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: श्रोते हो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: ठीक 8 वाजता हवामैल हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आज रविवार. आज एक ही फिल्म से या कार्यक्रमात 1954 सालातील रहस्यमय डार्क कॉमेडी असणारा चित्रपट आर पार याच्यावर केंद्रित आहे. या चित्रपटात गुरुदत्त, शकीला, जॉनी वॉकर आणि श्यामा यासारख्या दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आहे, संगीत आहे ओ पी नय्यर यांचं, आणि गुरुदत्त यांनी या चित्रपटासाठी दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. या चित्रपटातील गाणी गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली आहेत. कार्यक्रमात सुरुवातीला मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या युगलस्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट आर पार.

0: अरे जा जा जा जा
1: अरे सुन सुन सुन सुन
0: जा जा जा जा
1: सुन सुन सुन
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
3: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर गीता दत्त यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात एलखी फिल्मसे या अंतर्गत आर पार या चित्रपटातील गाणी. कार्यक्रमात यानंतर गीता दत्त यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकणार आहोत. गीत आहे मजरूह सुलतानपुरी आणि संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर गीता दत्त यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया। हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत। अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे। श्वेत श्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे। दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये। कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान। कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान। दूरभाष्य क्रमांक 2 5 3 5 किंवा 2 5 3 5 17 06। संवादक असतील कैलास शिंदे। हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान। कार्यक्रम हॅलो आपकी पसंत।

श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म से अंतर्गत आर पार या चित्रपटातली गाणी. यानंतर आता या कार्यक्रमामध्ये ऐकूया गीता दत्त यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रुती हो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या युगलस्वरात। गीत आहे मजरूह सुलतानपुरी, संगीत आहे ओपी नय्यर यांचं आणि चित्रपट आर पार।

0: श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.